मध्यम लहरी 249° हेक्टमीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वरती 100.6 मेगा हर्ट्स या आमच्या एफएम वाहिनीवरती न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरती आणि akashvani.gov.in या वेबसाईट वरती आकाशवाणीचं हे आहे सांगली केंद्र. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14 आषाढ, शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. सुप्रभात रसिक हो. सभेची सुरुवात मंगलध्वनीने.

नमस्कार सांगली या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये आपल्या सोबत आहे मी तुमची रेडिओ मैत्रीण प्रेरणा साठे. नमस्कार रसिक हो नमस्कार. जगभरातील काही ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत बातमीपत्रामधून. हिंदीतून समाचार ऐकण्यासाठी जाऊया आमच्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.

माणसाच्या आचार विचारावरून त्याची योग्यता कळते हे ह्या सुभाषितात सांगितलं आहे. मनुष्याचं वागणं त्याचं घराणं सांगते, त्याचं भाषण त्याचं बोलणं यावरून त्याचा देश समजतो, त्याचं गोंधळलेलं मन त्याची गडबड यावरून त्याचं प्रेम समजतं, त्याचा आहार कसा आहे हे त्याच्या शरीरावरून समजतं. चांगला वागणारा मनुष्य चांगल्या कुळातला ओळखावा, त्याच्या भाषेवरून तो कोणत्या देशाचा आहे हे समजतं. कुणी आजारी पडला, अगर संकटात सापडला तर तो त्याच्यासाठी धावपळ करतो, स्वतःला विसरून मदतीचा हात पुढे करतो. ज्याचं मन प्रसंगाप्रमाणे द्रवतं बावरतं त्याच्या प्रेमळपणाची साक्ष त्या ठिकाणी प्रदर्शित होते. अपुरा आहार घेणाऱ्यांचं शरीर कृश असतं, भरपूर आणि सकस आहार घेणारा धष्टपुष्ट असतो.

उत्तम घराचं वर्णन ह्या श्लोकामध्ये केलं आहे. सुभाषितकार म्हणतात, ज्या घरातील वातावरण आनंदी आहे, मुलं बुद्धिमान आहेत, गृहिणी मधुरभाषिणी आहे, सुहास्यवदन आहे, ज्या गृहस्थाला चांगल्या मित्रांची संगत लाभली आहे, योग्य मार्गानं ज्यानं पैसा मिळवलेला आहे, आज्ञाधारक सेवक नोकर चाकर ज्या घरात वावरतात, ज्या घरात सौजन्याचं आदरातिथ्य आहे, नित्य शिवपूजन म्हणजे धार्मिक आचरण आहे, जेवणाचे सकस पदार्थ आणि जेवणाऱ्याचे मन संतुष्ट करणारे आहेत, सज्जनांच्या सहवासाची इच्छा सदैव मनी बाळगणारे असं घर, त्या घरातील माणसं म्हणजेच तो गृहस्थाश्रम धन्य होय.

0: एखाद्या चांगल्या गोष्टींच्या सान्निध्यामुळं इतर अनेक गोष्टींना चांगलेपणा कसा प्राप्त होतो ते या श्लोकात सांगितलंय. वनात खूप झाडं असतात, अनेक प्रकारची असतात, पण त्यातील एखादंच झाड हे सुवासिक फुलांचं असतं. त्या एका सुवासिक फुलांच्या झाडावरील फुलांनी सर्व वन, आसपासचा परिसर सुगंधित केला जातो. एका झाडामुळं वनाला सुगंधाचं वैभव प्राप्त होतं. कुळातही हा नियम लागू पडतो. वंशातील एखादा सद्गुणी मुलगा सर्व घराण्याची कीर्ती दूरवर पसरतो. त्याच्या सद्वर्तनानं संपूर्ण घराणं यशदायी होतं. निसर्ग आणि मानवी जीवन यांची योग्य सांगड या श्लोकात घातलीय. एका चांगल्या गोष्टीमुळं जवळच्या सर्व गोष्टींना चांगलेपणा प्राप्त होतो.
1: श्लोक संकलन आणि भावार्थ लेखन होतं आशा गद्रे यांचं. श्लोकवायन केलं होतं ऋषिकेश बोडस यांनी, तर भावार्थ वाचन होतं चित्रा हंसनाळकर यांचं. प्रकाश किरण हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमाची सुरुवात करूया प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबोडकर यांच्या गीतरचनेने. सुधीर फडके यांच्या स्वरातील या भूपाळीने कार्यक्रमाची सुरुवात करूया.

सुधीर फडके यांच्या स्वरातील या भोपाळीने कार्यक्रमाची सुरुवात तर खूप छान झाली आणि आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा अतिशय उत्साहामध्ये झाली. सध्या पावसाळी वातावरण आहे, मधूनच रिमझिम बरसत पावसाच्या सरी येत आहेत. एकीकडे पावसाचा सुखद गारवा आणि एकीकडे आपल्या भक्तिसंगीताचाही मनाला आल्हाददायक असा सुंदर गारवा. कार्यक्रमात यानंतर आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली अरविंद आगाशे यांची रचना उल्हास कशाळकर यांच्या स्वरामध्ये

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक रचना आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची रचना ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलीये डॉक्टर धनंजय दैठणकर यांनी.

तारा केळकर यांच्या स्वरातील या भक्ती संगीतानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत मुरली मनोहर स्वरूप यांनी संगीतबद्ध केलेली दीपक यांची हिंदी भक्ती रचना मुकेश यांच्या स्वरामध्ये.

या हिंदी भक्ती रचनेनंतर कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत कवी मधुकर आरकडे यांची रचना समूह स्वरामध्ये, संगीतबद्ध केली कानू घोष यांनी. ऐकूया देशभक्तीपर रचना.

0: समूहस्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदन प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: सहा वाजून 40 आणि 38 झाली आहेत. काही महत्वाच्या पण उपयुक्त अशा शेतीविषयक टिप्स जाणून घेऊया कृषी वार्ता या कार्यक्रमामधून. आज ऐकणार आहोत मिरची लागवड याविषयीची संकलित माहिती. संकलक आणि वाचक महेश इनामदार.
3: मंडळी, रोजच्या आहारात मिरचीला महत्वाचं स्थान आहे. भाज्यांना चव आणि तिखटपणा येण्यासाठी मिरची ही आहारात वापरावीच लागते. मिरचीला देशांतर्गत आणि परदेशात देखील खूप मागणी असल्यानं उत्पादन वाढीसाठी खूप मोठा वाव देखील आहे. मिरचीचं उत्पादन काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा. गिरायकाला हिरवी की वाळलेली लाल मिरची हवी याचा अभ्यास करून उत्पादनक्षम अशा मिरचीच्या अनेक जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या लावाव्यात. यामध्ये प्रामुख्यानं अग्निरेखा, मुसळवाडी, दोंडाईचा, सिलेक्शन, संकेश्वरी, फुले ज्योती, फुले सूर्यमुखी यासारख्या जाती चांगल्या उत्पादन देणारे आहेत, त्यांचा लागवडीसाठी वापर करावा. उष्ण आणि दमट हवामानात मिरची जोमात वाढते, उत्पादनही भरपूर मिळतं. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही हंगामात मिरचीचं पीक घेतलं जातं. पण

0: आणि उन्हाळ्यात फुलगळतीमुळे उत्पादन घटतं. साधारणत 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात मिरचीची वाढ चांगली होते आणि उत्पादन देखील चांगलं मिळतं. पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सेंद्रिय युक्त हलक्या जमिनीपासून भाऱ्या काळ्या जमिनीत मिरचीची चांगली वाढ होऊ शकते. ज्या क्षेत्रात मिरचीची पुनर्लागण करायची आहे त्या क्षेत्रात पूर्व मशागत चांगली करून साधारण 16 ते 20 टन खत जमिनीत घालून जातीनुसार सड्या पाडून मग मिरचीची लागण करावी. मिरचीची रोपं अगोदर तयार करावी लागतात. 3 बाय 1 मीटर आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे जर आपण तयार केले तर प्रत्येक गादी वाफ्यावर साधारणत 2 ते 3 सेंटीमीटर खोलीची रेख पाडून बियांची पातळ पेरणी त्यामध्ये आपल्याला करता येईल. बी मातीने झाकून टाकावं, उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावं, 15 दिवसांनी 50 ग्रॅम युरिया द्यावा. उगवण झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी ओळीतल्या मधल्या जागेत 30 ग्रॅम थिमेट घालावं. फुलकिडे, तुडतुडे, कोळी यांचे नियंत्रण करण्यासाठी योग्य त्या शिफारसीनुसार औषधांचा वापर करावा. मिरचीची रोपं 40 दिवसात तयार होतात. 60 सेंटीमीटरच्या सरीवरंब्यावर बगलेत 60 सेंटीमीटर उंच पसरट वाढणाऱ्या जाती आणि 45 सेंटीमीटरवर बुटक्या जाती लावाव्यात. खरीपातली मिरचीची पेरणी ही साधारण जून जुलैमध्ये पूर्ण करावी. मिरचीच्या पिकाला नत्र, स्फुरद, पालाश, लोह, गंधक, मॅग्नेशियम या मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस हे शिफारसीप्रमाणे देणे अपेक्षित आहे. मिरची पिकाला गरजेनुसार पाणी द्यावं, पण फुलावर झाडं असताना पाणी कमी पडू देऊ नये. झाडांना वरच्यावर मातीची भर द्यावी. मिरची पिकाचं क्षेत्र हे तणविरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. मिरचीवर प्रामुख्यानं बोकड्या, भुरी, मर, फळकुजव्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या कीटकनाशकांचा वापर करून या रोगांचं नियंत्रण करावं. अशा पद्धतीनं काळजी घेतल्यास जातीनिहाय साधारणत 40 ते 80 क्विंटल हिरव्या मिरच्यांचं तर 4 ते 5 क्विंटल वाळलेल्या मिरच्यांचं अर्थात लाल मिरचीचं उत्पादन मिळतं.
1: मिरची लागवड याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

0: श्रोते हो, सकाळचे 6:45 होतात. बदलत्या वातावरणामध्ये आरोग्य कसं सांभाळावं या संदर्भात थोडक्यात माहिती घेणार आहोत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे

0: प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या दिनचर्याही बदलली पाहिजे, तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात, त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यविषयक थोडक्यात माहिती घेतली आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. श्रोतेहो, पर्यावरणविषयक जागरूक दृष्टिकोन कसा ठेवावा याविषयी माहिती घेऊया परिसर या कार्यक्रमामधून.
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतेहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारेही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षताकृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर

0: कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती, आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झालीय की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर आहे.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर आहे. अवसट सर, आपण या समस्येचे निराकरण करण्यासाठी जी काही तुम्ही पावलं उचललेली आहेत त्याबद्दल आपण पुढच्या भागांमध्ये माहिती घेणारच आहोत. या भागापुरता मी तुमचा निरोप घेतो. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: पर्यावरण विषयक जागरूक दृष्टिकोन ठेवण्यास सांगणारा कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकला. सकाळचे 6:55 झालेत. जाणून घेणार आहोत आमच्या आजच्या दिवसभरातील काही ठळक कार्यक्रमांविषयी.

श्रोतः आज सकाळी 7 वाजता आज दिनांकमध्ये आजचा सुविचार आणि काही निवेदन 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 मुंबई केंद्रावरून 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 6 गाणी मनातली 7:45 सकाळी 8 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55 यामध्ये आपण हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहात सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम सप्रेम नमस्कार 9:30 आणि रात्री 8:15 छोट्या दोस्तांसाठी खास कार्यक्रम बालसभा सकाळी 10 ग्राहक

केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल 10:10 10:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यामध्ये वासंती टेंबे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहात. सकाळी 11 श्रोत्यांनी फोनवरून कळवलेल्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहात हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमामधून. 11:40 आज का शब्द और आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यात फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन आपण ऐकणार आहात. दुपारी 1 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार 1:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 भावधारा 1:45 1:55 ऐसी अक्षरे रसिके. तर दुपारी 2 कृषी वार्ता 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 दुपारी 3 प्रादेशिक बातम्या.

श्रोतहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाने. 5:30 आणि युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 आणि लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम लोकधन या कार्यक्रमाचा भाग 57 सादर करते संजय पाटील. संस्कृत वार्ता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून 6:20 आणि 6:50 आणि कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 वाजता. 7:15 आणि वृत्तविशेष. श्रोतहो, संध्याकाळी 7:30 महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम क्रिकेट सामन्याचं वर्णन खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल 1251 kHz या मध्यमलहरी वाहिनीवरती आणि 100.6 MHz या आमच्या FM वाहिनीवरती. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकणार आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम. यामध्ये माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम, यामध्ये चंद्रकांत दत्तात्रय गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकणार आहात. रात्री 8:05 आणि मराठीतून राष्ट्रीय बातम्या. 8:45 आणि समाचार संध्या. 9 News@9 तर 9:15 आणि स्पॉटलाईट हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 9:30 आणि रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. तसंच रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम रविवासरीय संगीत सभा. रात्री 11 हिंदी समाचार. 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. श्रोतहो, असे असतील आमचे आजचे दिवसभरातील काही ठळक कार्यक्रम.

आमच्या आजच्या दिवसभरातील काही ठळक कार्यक्रमांविषयी आत्ताच आपण जाणून घेतलं. आज रविवार, दिनांक 5 जुलै 2026, सकाळचे 7:01 आणि 16 सेकंद झाली आहेत.

एस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जी एस चहा।

एक छानसा सुविचार, तुटलेली फुलं सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण देऊन जातात. प्रत्येकांचे अंदाज हे वेगवेगळे असतात, म्हणून काही माणसं क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. छानसा सुविचार आपण ऐकलात.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या हिरक महोत्सवी सांगली केंद्रावरून.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर।

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

शतभ सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं.

0: केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, न्यूज बनवत आहेत, समाज माध्यमावरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होती. गुगल मॅप वरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट, केतन पॉइंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरतात हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चाललेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातमी

0: बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसई.
1: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलत. हृदयनाथ मंगेशकर यांचा संगीत साव असलेलं हे गीत होतं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील एक गाणे ताजे तवाने. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते हो, हाच कार्यक्रम आज रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:25 होतात. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कदीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीने विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
1: सर, मग या वेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
0: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या

0: कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबो विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओबाबो विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण. म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीने खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्ती सुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृती सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडांची माहिती घेतली. 5वा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार

0: विषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्की सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो.
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषयही असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर मुलांना
0: समजायला
1: आवडेल आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल म्हणजे शेतकी विषयी असेल अवकाशातली असेल तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्र रेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी.

0: सकाळी 7:25 वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो आकाशवाणी सांगली केंद्रावरून सहक्षेपित केला.
1: हा संदेश लक्षात ठेवा, लाच घेणं आणि देणं ही गुन्हा आहे. भ्रष्टाचार टाळा, देश मजबूत करा. लाचेची नशा करते जीवनाची दुर्दशा. कायदेशीर व्यवहार दूर ठेवी भ्रष्टाचार. भ्रष्टाचार निर्मूलनाचा विचार करेल लोकशाही साकार. लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारणात आपल्याबरोबर मी तुमची रेडिओ सखी प्रेरणा साठे. सकाळचे 7:40 होतात. ऐकणार आहोत जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग 6. या जाहिरात प्रसारणानंतर

0: ಚಹಾ ಅಸ್ಸಾಂಸ ಗೋಲ್ಡನ್ ಸಿಟಿ ಸಿಟಸ್ ಚಹಾ ಜಿಎಸ್ ಚಹಾ.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे.

अहिल्या देवींच्या माता सुशीलाबाई धार्मिक वृत्तीच्या असल्याने बाल अहिल्येकडून त्यांनी धार्मिक ग्रंथ वाचून घेतले. अहिल्येची आई ज्ञानी विनयशील धार्मिक वृत्तीची असल्याने नित्य नियमाने घरात पूजा अर्चा पोथी पुराणे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम चालू असायचे. अशा नैतिक व कृतीयुक्त संस्कारामध्येच अहिल्या घडली. एखादे रत्न घडवावे तसे अहिल्येच्या आईने जगाच्या कल्याणासाठी हे रत्न घडविले.

0: बालपणी।
1: बालपण ही अशी छान अवस्था आहे की बालपणात अहंकार नसतो। अहंकार नसल्याने ते एक संस्कारक्षम वय असते। या वयात घडलेले संस्कार शेवटपर्यंत उपयोगी पडतात। लहानपणापासून अहिल्येचं तेज वेगळं होतं। छोट्या छोट्या प्रसंगामधून त्यांची हुशारी दिसून यायची। पराक्रमासाठी धैर्य हवं असतं आणि ते धैर्य, तो धीटपणा अहिल्येमध्ये होता।
0: बोलणे रसाळ।

0: होते अल्प, शिक्षणानाशिवी होते अल्प।
1: लहानपणापासून अहिल्या देवींच्या बोलण्यामधला गोडवा रसाळपणा फार छान होता, शिवाय तिच्यामध्ये हजर जबाबीपणा होता, म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं लगेच अचूक योग्य उत्तर देणे, याला हजर जबाबीपणा म्हटलं जातं। त्यावेळी मुलींना शिक्षणाची सोय नव्हती, तरी घरी शिक्षकाला बोलावून तिला आवश्यक असणारं शिक्षण दिलेलं होतं, तसं त्यांचं शिक्षण अल्पच झालेलं होतं।
0: मंदिरी जाण्याचा रोज परिपाठ, मंदिरी जाण्याचा रोज परिपाठ, घरी वहिवाट पूजा अर्चा, घरी वहिवाट पूजा अर्चा।
1: सुशीलाबाई धार्मिक वृत्तीच्या असल्याने नित्य नियमाने पूजा अर्चा, पोथी पुराणे, कीर्तन असे कार्यक्रम घरात सतत चालू असायचे। एक मात्र नित्य नियम त्यांचा चुकत नव्हता, रोज मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन झाल्यानंतरच त्या अन्न पाणी ग्रहण करायच्या। धार्मिक वातावरण घरात असल्याने ओघाणीस त्याचा चांगला परिणाम अहिल्येवर झालेला होता।
0: पेशव्यांचे सैन्य लढाया जिंकती, पेशव्यांचे सैन्य लढाया जिंकती, अंकित करीती प्रदेशते, अंकित करीती प्रदेशते।
1: थोरले बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर या दोघांचा पराक्रमामध्ये एवढा ताळमेळ बसला होता की जिथं जातील तिथं ते जिंकायचे, तो प्रदेश आपल्या ताब्यात घ्यायचे, मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाचा चढता आलेख होता।
2: विजयपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला। लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं, ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं।
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
4: जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रम मालिकेचा भाग सहावा आपण ऐकलात। रसिक हो, आता सुंदर सुंदर गाण्यांचा आनंद घेऊया गाणी मनातली या कार्यक्रमामधून।

0: श्याम कन्नेल यांचा संगीत साज असलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये.
1: बारे कोण शिवल्यागत का बंद हाय
2: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
0: श्रोते हो, आपली मराठी भाषा एवढी विलक्षण आहे ना, आणि या भाषेमधले शब्दांची श्रीमंती तर काय वर्णावी. काही समानार्थी शब्द जरी आपण उच्चारत असलो तरी त्यांचा थोड्याफार फरकाने का होईना पण अर्थ बदलतो. आता हेच बघा ना, पडणं धडपडणं आपण म्हणतो, पण पडणं हे अनिवार्य असतं, पण धडपडणं हे कदाचित सावरण्यासाठी असावं. पाहणं आणि बघणं, आपण एखादी गोष्ट स्वतःहून पाहतो पण दुसऱ्याने सांगितल्यानंतर जे आपण बघतो त्याला बघणं असं म्हणतो. पाकिटमार काम झाल्यावरती जे करतात ना त्याला पळणं म्हणतात, पण ट्रेन किंवा बस पकडताना आपण जे करतो त्याला धावणं असं म्हणतात. आहे की नाही कितीतरी विलक्षण अशी श्रीमंती. ऐकूया अजूनही. तत्पूर्वी कार्यक्रमात प्रभाकर पंडित यांचा संगीत साज असलेली प्रवीण दमणे यांची गीतरचना साधना सरगम यांच्या स्वरामध्ये.

रसिक हो, जे माणसांकडून लावलं जातं ना ते झाड, पण जो आधीपासूनच असतो तो असतो वृक्ष. काही वेळेला असंही म्हणतात बघा, जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं, पण जे मुक्त असतं, जे लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला नेहमी बघायला मिळतं, ते म्हणजे बागडणं. तसंच बघा ना, ढग किंवा मेघ, जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग, आणि जे नक्की बरसतात ते मेघ. वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा, पण आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ. कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा, आणि काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा. जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज, पण जो घंटेचा असतो ना तो नाद, जो कानाला गोड वाटतो. किती विलक्षण आहे ना ही शब्दांची श्रीमंती. आपण अजूनही अशा काही रंजक शब्दांची श्रीमंती जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. आता कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत अनिल अरुण यांचा संगीत साज असलेली यशवंत देव यांची गीतरचना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये.

प्रभा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. दरम्यान सकाळचे 8 वाजतात समाचार प्रभात ठीक 8 वाजता 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात ऐका.

0: सरकारची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही 4थी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल, तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉक्टर जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या निमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 मधल्या एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 मध्ये स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 151 धावा केल्या. जेकेब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी

0: लाखो सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतहो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: स्वरूप साक्षात्काराचं जे साधन आहे त्यातील रहस्य उमजल्याशिवाय त्या साधनेत साधकाला स्वारस्य निर्माण होत नाही। नामस्मरण करा नामस्मरण करा असं सर्वच सांगतात, पण ते नामस्मरण कसं करा हे सांगणारे क्वचितच आढळतात। वास्तविक नामस्मरणाचे अनेक स्थूल आणि सूक्ष्म प्रकार आहेत, परंतु या सर्वांहून वेगळी आणि आगळी अशी नामस्मरण करण्याची एक खास विशिष्ट प्रक्रिया आहे। ही प्रक्रिया सद्गुरू फक्त सत्साध

शिकायतकाला सत्शिष्यालाच देतात. ही प्रक्रिया काय आहे ते अगदी थोडक्यात पाहूया. तत्वत स्वस्वरूप असणारी शुद्ध जाणीव स्वानंदाच्या स्वादानं स्वांगी असणाऱ्या स्वसुखाच्या प्रतीतीसाठी स्फुरण पावते. परंतु ही जाणीव मायेच्या विलक्षण प्रभावानं देहबुद्धीच्या स्पर्शानं वक्री होऊन मनाच्या घोड्यावर स्वार होत विषयारण्यात भ्रमण करू लागते. अशा भ्रमणात पदभ्रष्ट झालेली जाणीव भ्रमिष्ठ जीवरूपानं सुखासाठी तळमळत राहते. ज्या दिव्य नामाचा आलंब घेऊन हा भ्रमिष्ठ जीव परत स्वस्वरूप पदावर विराजमान होतो त्या मार्गाला दिव्य स्मरण असं म्हणतात. वास्तविक स्व हे जाणीवेच्या स्फुरणाचं मूळ स्वरूप आहे. मुळात अच्युत स्वरूप असणारी जाणीव मायेच्या प्रभावानं स्वरूपाला विसरते तेव्हाच ते अच्युत पदापासून च्युत होते आणि त्या अच्युत पदावरून घसरत घसरत जीवदशेपर्यंत येऊन पोहोचते. केवळ कल्पनेच्या प्राबल्यानं जीव स्वस्वरूपापासून विभक्त होतो आणि त्यामुळं स्वसुखाला आचवतो. म्हणूनच संत सांगतात, मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा, किंवा म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ हिचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. अशा तऱ्हेनं स्वसुखाला वंचित झालेला जीव बहिर्मुख होऊन सुखाच्या आशेनं विषयाकडे धाव घेतो आणि विषय विषयाचा बळी घेतो. या अधोगतीतून सुटण्याचा मार्ग म्हणजे ऊर्ध्वमुख होऊन जाणीवेनं परत स्वस्थानी विराजमान होणं हा होय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी असा जाणीवेचा स्वस्वरूपाप्रत पोहोचण्याचा मार्ग आहे. जागृतीमध्ये जाणीव सर्व जगाला जाणते पण जाणीत नाही फक्त स्वतःला. स्वप्नावस्थेत जाणीव स्वप्नमय जगत जाणते पण स्वतःला जाणत नाही. सुषुप्तीत जाणीव जगालाही जाणत नाही आणि स्वतःलाही जाणत नाही. तुर्या अवस्थेत जाणीव जगाला जाणीत नाही पण ती जाणते फक्त स्वतःला. तुर्या परिपक्व होऊन उन्नत झाली की उन्मनी स्थिती होय. या उन्नत स्थितीत जाणीव स्वतःलाही जाणते आणि जगालाही जाणते. या उन्मनी स्थितीत जाणीवेला आपल्या दिव्य स्वरूपाची प्रतीती येते. अशा दिव्य जाणीवेला जग सुद्धा दिव्य असल्याचा साक्षात्कार होतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचा अनुभव सर्वांनाच असतो. त्याबद्दल विशेष सांगण्याचं काही कारण नाही. तुर्या ही अतिशय महत्वाची अवस्था आहे. या अवस्थेत शिरण्यासाठी जाणीवेला मनरूपानं सर्व इंद्रियातून विषयाकडे धावण्याचा प्रवाहपतीत असा आपला नेहमीचा मार्ग बदलून स्वतःच्या उगमाकडे ऊर्ध्वमुख होण्याचा उफराटा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणून संत सांगतात, सर्व इंद्रियांमधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी. या मार्गाने जाण्यासाठी दृष्टी उफराटी करावी लागते. दृष्टी उफराटी करणं म्हणजे डोळे कृत्रिम रीतीनं वर फिरवणं नव्हे. दृष्टी उफराटी करणं म्हणजे दृष्ट्यामध्ये दृष्टी मुरवणं हे होय. सतत नित्य अखंड भगवन नावाचा उच्चार केल्यानं दृष्टी उफराटी होते. परंतु साधक असं अखंड नामस्मरण करू शकत नाही आणि म्हणूनच उफराट्या दृष्टीनं भगवन नाम घेणं हा स्वरूप साक्षात्काराच्या अगदी जवळ जाण्याचा मार्ग आहे. खऱ्या सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे ती यासाठी. अशा सद्गुरूंकडून साधकाला जे नाम मिळतं त्या नामालाच उफराटे नाम असं म्हणतात. अशा नामाला संत कबीर और नाम असं म्हणतात. राम नाम सब कोई कहे ठक ठाकूर और चोर जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे

0: वो नाम कुछ और। तुकाराम महाराज सुद्धा असंच सांगतात, उफराट्या नामे वाल्या कोळी तरला। हाच विषय जरा अधिक सोप्या भाषेत याप्रमाणे सांगता येईल, आपण म्हणजे आपलं मूळ शुद्ध स्वरूप, हे स्वरूप म्हणजे शिवरूप होय। या शिवाचे दोन चरण आहेत, ते चरण म्हणजे सत्पद आणि चित्तपद। सत शिवाय चित्त असू शकत नाही आणि जिथं चित्त आहे तिथं सत असतंच। शिवाचे हे चरण धरणं म्हणजेच शिवभक्ती होय आणि स्वरूप भक्ती होय। शिवाचे हे दोन चरण हातात आल्याशिवाय साधकाला स्वानंदाचं साम्राज्यपद प्राप्त होत नाही। हे साधण्याचा सिद्ध मार्ग म्हणजे जाणीवेनं असी पदाला चिकटून राहणं। याची प्रक्रिया म्हणजे जाणीवेनं चित्तपदाला सत्पदाच्या दिशेनं वळवणं हा होय। तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मन उफराटे होय तरीच हे अपाय मावळती। उफराट्या नामाने जाणीव ऊर्ध्वमुखी होऊन तिचा स्वरूपाच्या दिशेनं प्रवास सुरू होतो। उफराट्या दृष्टीनं नामस्मरण करता करता विषय विकार विचार वगैरे सर्व आकार जाणीवेच्या कक्षेतून सहजपणे गळून पडतात आणि ती शुद्ध होऊन स्वरूपाला सामोरी होते। विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे स्वरूपा माझे। या अवस्थेत तुरेचा सुंदर अनुभव साधकाला प्राप्त होतो। एका बाजूने मन शांत होतं तर दुसऱ्या बाजूने प्राण पांगुळतात। साधकाला सहज कुंभक साध्य होतो। प्राण म्हणजे गरुड आणि मन म्हणजे हनुमान, हे दोघे अशा तऱ्हेनं हात जोडून उभे राहिल्यावर जाणीव उन्मन स्थितीत स्थिर होऊन दिव्य होते। या स्थितीत आत्मा हा रामरूप असून तो सर्व सुखाचा आराम आहे असा साक्षात्कार साधकाला प्राप्त होतो। तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून नाथपंथात सत्साधकाला जे राजगुह्य शिकवलं जातं त्या राजगुह्यालाच दिव्य साधना असं म्हणतात। ही दिव्य साधना शाब्द परेच निष्णांत असे सद्गुरु सत्साधकाला शिकवतात। सद्गुरु सत्साधकाला नाना प्रकारे आणि विविध अंगाने दिव्य साधना शिकवतात। एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच सद्गुरु सत्साधकाला ही दिव्य साधना शिकवू शकतात। त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन दिव्य साधना सद्गुरूंना शब्दात सांगणं अशक्य होऊन बसतं। परंतु जे शब्दानं सांगता येत नाही ते सद्गुरु सत्साधकाला विशिष्ट प्रक्रियेच्या द्वारे प्रदान करत असतात। या प्रक्रियेत सत्साधकाची सद्गुरूंच्या चरणी पूर्ण शरणागती होणं आवश्यक असतं। जीवनविद्या सांगते, सद्गुरु हाच देव आणि ते सांगतात तोच वेद, अशी शिष्याची पक्की धारणा झाली की सद्गुरूंची कृपा होऊन सत्शिष्याला दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार होतो। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो आस्वाद घेऊया लखलख चंदेरी या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतहो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांनी 1980 ते 2000 ही दशकं गाजवली. नेमकं कार्य काय आहे बरं त्या व्यक्तीचं हे तर आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यांनी ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर निर्मात्यांबरोबर काम केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या निर्मिती केलेल्या चित्रपटातील गाण्यांचा आस्वाद आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया आर डी बर्मन यांचा संगीत साज असलेल्या राजेश जोहरी यांच्या गीतरचनेने. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील हे गीत आहे परिंदा या चित्रपटातील.

0: आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
0: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
0: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
0: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: आरबीआय म्हणते,
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
5: सचिन
6: मम्मी,
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: ताई,
5: हाँ,
2: ये बोल.
5: हैप्पी बर्थडे टू यू.
2: दाखलो. हाँ, माझा फेवरेट कलर.
7: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
8: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
9: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
10: आय नो ना.
9: आरबीआय सांगते,
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये, विशेषतः हिंदी चित्रपटांच्या यादीमध्ये 1980 ते 1990 दशक गाजवणारे काही निर्देशक म्हणजेच गोविंद निहलानी, विधू विनोद चोपडा, सुधीर मिश्रा, शेखर कपूर, महेश भट्ट, विजय सिंह आणि यांच्यासोबतच मुख्य धारेमध्ये एक संपादक, एक संकलक म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा रेणू सलुजा. आज रेणू सलुजा यांचा जन्मदिन आहे. त्यांनी बऱ्याच चित्रपटांचं संकलन केलं, संपादन केलं. या मुख्य व्यक्तींच्या सोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये बरेच चित्रपट, वृत्तचित्र, लघु चित्रपट, टेलिव्हिजन मालिका यांचा सुद्धा समावेश होतो. जाणून घेऊ त्यांच्याविषयी अजूनही. ऐकूया आर डी बर्मन यांचा संगीत साज असलेली, जावेद अख्तर यांची गीतरचना, कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरातील हे गीत आहे 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील.

0: ते देखिल आपने
1: बसला अनोखे पासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा।
3: श्रोतहो 5 जुलै 1952 रोजी जन्मलेला रेणू सलुजा यांनी 1980 पासून चित्रपट सृष्टीमध्ये आपलं काम करण्यास उत्साह दर्शवला। परिंदा, धारावी, सरदार, गॉडमदर या चित्रपटांसाठी सर्वश्रेष्ठ संपादनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 4 वेळा मिळाला। त्याचसोबतच परिंदा 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटाच्या संपादनासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांनी पटकावला। अशा रेणू सलुजा यांनी या चित्रपटांसोबतच इतरही बऱ्याच चित्रपटांसाठी आपलं काम केलेलं आहे। त्याचबरोबर स्टार स्क्रीन पुरस्कार इस रात की सुबह नहीं या चित्रपटाच्या सर्वश्रेष्ठ संपादनासाठी त्यांना मिळालेला आहे। तर अशा रेणू सलुजा यांना आजच्या त्यांच्या जन्मदिनी ही भावपूर्ण आदरांजली। आणि आता कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकणार आहोत अनु मलिक यांचा संगीत साज असलेली राहत इंदौरी यांची गीतरचना। करीब या चित्रपटातील गीतासाठी स्वरसाज कुमार सानू आणि संजीवनी यांचा।

कुमार सानू आणि संजीवनी यांच्या युगलस्वरातील या गाण्यासोबतच लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. पूर्ण जून महिना पावसाची प्रतीक्षा आपण सर्वजण करत होतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं आपलं दर्शन दिलंय. सर्वत्र पाऊस अतिशय सुंदर होत आहे, हवेत गारवा पसरलाय. तर श्रोते हो, या गारव्याचा अनुभव घेत आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे पत्रांनी करणार आहोत.

श्रोत्यांनो, कार्यक्रमात पत्र भरपूर आलेले आहेत, तेव्हा वेळ न घालवता कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. कार्यक्रमातील हे पहिलं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, मुक्काम जळगाव सोमनाथ इथून

डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी, समस्त भूतेकर परिवार जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूरचे श्रोते. तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला तब्बल 2 पत्र पाठवले. पहिल्या पत्रात लिहितात, आपकी पसंद हा कार्यक्रम अतिशय छान प्रसारित होत आहे. या कार्यक्रमामध्ये भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश केला जातोय आणि हा कार्यक्रम प्रसारित केला होता धनश्री ताई यांनी. त्यासोबतच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम धनश्री ताई आणि संदीप दादा यांच्या आवाजात प्रसारित होत असतो. यांचा संवाद जो आम्हाला ऐकायला मिळतो तो आम्हाला खूप आवडतो. तर ते दुसऱ्या पत्रात लिहित आहेत, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात संदीप दादा, धनश्री ताई, तुम्ही माझ्या 2 पत्रांचा समावेश करत आहात यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढे लिहित आहेत, आवड बळीराजेची हा कार्यक्रम अपर्णा ताई यांनी प्रसारित केला होता. यामध्ये भरपूर पत्रांचा समावेश तर झालाच पण गीतांची निवड देखील खूप छान होती. तेव्हा अपर्णा ताई, तुम्ही हा जो कार्यक्रम प्रसारित केलात यासाठी खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जितकी काही पत्र आमच्यापर्यंत प्राप्त होतात या सर्वच पत्रांना आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत, जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर फैजन बी शेख, बाबा शेख, सीमर शेख, सानिया शकील पठाण, इलाई शेख, करिश्मा शेख, चांदणी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. हे पत्रात लिहित आहेत, 21 जून म्हणजेच रविवारी सकाळी 9:10 प्रसारित करण्यात आलेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या पत्रांचा आणि ईमेलचा भरपूर समावेश करून सुंदर वाचन करून पोहोच देण्यात आली. याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 11 सादर करण्यात आलेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम देखील खूप आवडला. या कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनवर जो संवाद साधण्यात आला तो अतिशय सुंदर असा होता आणि हा कार्यक्रम प्रसारित केला होता अनुजाताई कुलकर्णी यांनी. यानंतर लिहितात, 22 जून सोमवारी रात्री 10 आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून बहारदार गीत ऐकवण्यात आली. या कार्यक्रमामध्ये ज्या निवेदिकाताई यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम प्रसारित केला त्यांचे खूप खूप धन्यवाद. पुढे लिहित आहे, 23 जून मंगळवारी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये आवड बळीराजेची आणि आपली आवड हा रात्री 10 कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यामध्ये शेतकरी बंधूंच्या पत्रांना तर उत्तरं देण्यातच आली, त्यासोबतच अतिशय सुंदर श्रोत्यांच्या आवडीची गीतं आपली आवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले आणि हे कार्यक्रम सादर केले होते धनश्री ताई यांनी. या दोन्ही कार्यक्रमात आमच्या पत्राचा समावेश केलात यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत, चाबुकसार वाडीहून भारत, प्राजक्ता, आनंदी, लालू, सोनू, मालन, सरकार, पोपटराव हे लिहितात, नुकतंच कर्नाटकी बेंदूर पार पडला, वटपौर्णिमा सणही पार पडला, तर या सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत, स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघचे भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, बांबोडे, स्वरा, अहिल्या, कीर्ती, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीहून हे लिहितात, सप्रेम नमस्कार. पावसाच्या पाण्यानं ओल्या झालेल्या मातीचा सुगंध जसा दरवळत आहे तसाच आकाशवाणीच्या बहारदार कार्यक्रमाने श्रोता वर्गात सुखद गारवा निर्माण झाला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाचे हे सुंदर दृश्य, आकाशवाणीचे कार्यक्रम, खरंच यांचा हा त्रिवेणी संगमच जणू म्हणायला हवा. अतिशय सुंदर अभिप्राय श्रोत्यांनी आपल्याला कळवलेला आहे. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत, मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा गोरे, किशोरी गोरे, मेघा सातवेकर, अश्विनी तानवडे, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे लिहितात, सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई दादा यांना आमचा नमस्कार. दिनांक 23 जून संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला आवड बळीराजेची आणि रात्री 10 धनश्री ताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले. कारण या दोन्ही कार्यक्रमात किमान 5-5 गाणी लावून 40 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच दिली. आम्ही सर्व श्रोते खूपच खुश आहोत आणि कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढे लिहितात, हॅलो आपकी पसंद.

या कार्यक्रमामध्ये देखील आम्हा सर्वांना संधी देता यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचे श्रोते आहेत आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड, राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजपेंटर तेरवाड, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशिला विलास दावणे कागल, संजिनी सुयोग कुलकर्णी कवठे महंकाळ, सुभाष मिंचे शिरडोन, श्रीनिवास कांबळे येड्राव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड. तर हे लिहितात सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई दादा यांना सादर प्रणाम. 23 जून रोजी संध्याकाळी 7:30 आवड बैराजेची आणि रात्री 10 आपली आवड या कार्यक्रमातील सर्वच गीत सद्यस्थितीवर आधारित अशी मधुर गीत होती आणि ही सर्व गीत धनश्रीताई यांनी ऐकवली यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर असंख्य श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच सुद्धा मिळाली. तेव्हा श्रोते हो, तुमचं इतकं भरभरून प्रेम आम्हाला मिळत आहे यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत स्नेहजीवा रेडिओ श्रोता मित्र भक्ती प्रसाद शोभा संजय गवळी गणेश नगर बांबोडे कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीचे. तर या पत्रात ते लिहितात बालमित्रांसाठी असणारा कार्यक्रम बालसभा आम्हाला खूप आवडतो, त्यासोबतच सप्रेम नमस्कार हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. बालसभा कार्यक्रमात लहान मुलांच्या विश्वातील उत्कृष्ट कथन शैली खूपच प्रशंसनीय आणि स्तुत्य आहेत. असे उत्कृष्ट प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राला शतशः धन्यवाद. असे चांगले कार्यक्रम प्रसारित करत राहा अशी सदिच्छा त्यांनी आपल्याला व्यक्त केली. पुढचं पत्र पाठवणारे चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील बाबासो दुकानदार खुगे राजू मिठारी भालचंद्र खुगे रवी ग्रुप चंदूरचे हे लिहितात आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात ते एक से बढकर एक आहेत. यामध्ये आवड बैराजेची हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, त्यासोबतच वनिता मंडळ हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतो. एकंदरच सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला जेवढी पत्र पाठवली या सर्व पत्रांचा आपल्या या कार्यक्रमात समावेश केलेला आहे. आता माझ्या हातातील पत्र संपलेले आहेत, मात्र श्रोते हो तुमचं हे प्रेम असंच अखंड राहू दे, असेच कार्यक्रम ऐकत राहा आणि आम्हाला कार्यक्रमांबद्दल अभिप्राय सूचना विनंती कळवत राहा पत्रांच्या माध्यमातून. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88.

0: तर आता वळणार आहोत ईमेलकडे.
1: तर कार्यक्रमातला हा पहिला ईमेल पाठवणारे आपले नियमित श्रोते सुधीर, सरोजिनी, श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रंगरंगोली रसिक श्रोता, रांगोळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे. तर श्रोते हो यांनी दोन ईमेल आपल्याला पाठवलेले आहेत. पहिल्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, मानवी मनुष्याचं शरीर म्हणजे एक अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल, कारण मानवी शरीराची रचना तंतोतंत चालणारी अंतर्गत कार्यप्रणाली, जटिल पण सुस्थितीत चालणारी यंत्रणा, खरोखरच नैसर्गिक क्रियेला प्रणाम हा करावाच लागेल. रक्तवाहिन्या शरीरभर पसरलेल्या असतात. हात, पाय, डोळे, कान, नाक, हृदय असे भरपूर अवयव, तसंच मन, यामधील सर्वात महत्वपूर्ण आणि अनाकलनीय गूढ असणारा मेंदू हा अवयव. मेंदूचं संपूर्ण शरीरावर चाललेलं हायकमांड खरोखरच अप्रतिम. मानवी शरीरातील पचन संस्था तर आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत खूप काही माहिती करून देणारी ठरली. या मुलाखतीतून शरीराच्या आणि मनाच्या सदृढतेसाठी नेमकं काय खावं, काय प्यावं, किती प्रमाणात खावे, एकूणच आहार विहार निहार कशा पद्धतीचा असावा याबद्दल आरोग्यदायी आणि उपयुक्त अशी माहिती कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून मिळाली. सांगली आकाशवाणी आम्हा रसिकांच्या पुढं वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं पक्वान जणू ठेवत असते. सर्वच कार्यक्रमरूपी ज्ञानमय भोजनावर आम्ही मनसोक्त ताव मारत असतो, पण तृप्तीची ढेकर कधी येतच नाही. शरीराला रोज जशी भूक लागते तशी सांगली आकाशवाणी परिवाराच्या परिवारात आणखीन ज्ञानमय भोजन करावं अशी वारंवार इच्छा देखील होत असते. आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्वपूर्ण आरोग्यदायी सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रम निर्मितीला सप्रेम नमस्कार.

असं त्यांनी आपल्या पहिल्या ईमेलमध्ये लिहिलंय. दुसऱ्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, संपूर्ण जीवसृष्टी ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा पंचमहाभूतांपैकी महत्वपूर्ण असा हवाहवासा वाटणारा पाऊस, ज्याची सर्वच अतिशय आत्मीयतेनं आणि उत्कटतेनं डोळ्यात त्राण आणून वाट पाहत असतात. सृष्टीला, चराचराला, मनाला गारवा देणारा पाऊस, पावसावर विसंबून असणारे सृष्टीचक्र, अनाकलनीय आणि गूढ प्रक्रिया, उष्म्याने घामेघूम झालेल्या सृष्टीला, जीवांना, धरतीला आणि मनाला चिंब पावसानं गारवा प्राप्त होत असतो. थोडं विलंबानं का असेना, अशा सुखद पावसाचं आगमन दिमाखात झालं आणि सर्वत्र काहीसा हर्षोल्लास, पूर्ण गारवा निर्माण झाला. कोणत्याही ऋतूची चाहूल प्रथम सांगली आकाशवाणीला लागत असते आणि त्याचे इंद्रधनू दर्शन रंगरंगीला कार्यक्रमातून घडत असते. आम्ही रसिक देखील याची प्रतीक्षा करत असतो. तो अशा वैविध्यपूर्ण सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटत असतो. असे ऋतुचक्र विलोभनीय, मनभावन आणि जीवनासाठी उत्साहवर्धक असतात. निसर्ग ऋतुचक्राप्रमाणे सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रम प्रणालीला सप्रेम नमस्कार. तर श्रोते हो, असे हे दोन ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवले होते. तर श्रोते हो, तुम्ही इतके छान ईमेल पाठवून आम्हाला अभिप्राय कळवलात, यासाठी खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर तालुका हातकणंगले इथून, तसंच अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे मुक्काम पोस्ट येळगुडी इथून. ते लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्रावरून मंगळवारी 30 जून आणि बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या दोन्ही कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी आनंदजी तसेच संगीतकार जतीन ललित यांच्या संगीत कारकिर्दीविषयी माहिती देत त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील अतिशय सुंदर, सुमधूर अशी जुनी आणि नवीन चित्रपट गीतं आम्हाला ऐकवली. कल्याणजी आनंदजी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज संगीतकार जोडी. त्यांनी अनेक नवोदित दिग्दर्शक, निर्माते, गायकांना संधी देऊन लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावली. तर जतीन ललित बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय संगीतकार जोडी. त्यांनी 90च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली. दोन्ही कार्यक्रम बहारदार, सुमधूर, श्रवणीय असे होते. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच रेडिओ सखी दीपा तेलंग आणि रेवा देवरस यांचे मनापासून आभार, धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिलं आहे. यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी प्रसारित झालेला उद्योग जगत हा कार्यक्रम मनापासून आवडला. या कार्यक्रमामध्ये कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी दिलेली माहिती उपयुक्त वाटली. काही कामगार नोकरीत नियमित असतात तर काही अनियमित, काही जण तुटपुंजा पगारात काम करत असतात. अशा कामगारांना विविध कारणांमुळे ताण येत असतो. तो ताण कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, त्यातून बाहेर कसं पडावं, याविषयी चारुदत्त कुलकर्णी यांनी विस्तृत अशी माहिती दिली. प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवले. वळूयात आपल्या कार्यक्रमातील शेवटच्या ईमेलकडे. आणि हे पाठवणारे आपले श्रोते आहेत हणमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, शुक्रवार 3 जुलै रोजी पार्श्वगायक अमित कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला. महान गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सदाबहार गाणी गायली आहेत. रोमांटिक गाण्यांपासून जोशपूर्ण गाण्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांना आपल्या आवाजानं अजरामर केलं. त्यांची गीतं ऐकताना एक वेगळं समाधान मिळतं. गीतांची निवड देखील छान होती. संदीप दोरुगडे यांचं निवेदन प्रभावी होतं. प्रसारणाबद्दल धन्यवाद. तर श्रोते हो, आपण इतके सुंदर ईमेल पाठवून आम्हाला अभिप्राय कळवलात, यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमातले ईमेल संपलेले आहेत, पण श्रोते हो, आपल्या आठवड्याभरातील सर्वच कार्यक्रम नियमितपणे ऐकत राहा आणि आम्हाला ईमेल करा. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com.

0: श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देणारा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सप्रेम नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. श्रोतेहो, तुमच्या लक्षात आलं असेलच, आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत फक्त ताईच हितगुज करत होती. आज दादा आपल्यासोबत नव्हता, पण तरीही तिने त्यांची उणीव भरून काढली. असो, आता कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत बाल गोपाळांचा लाडका कार्यक्रम बालसभा, या जाहिरात प्रसारणानंतर.
1: ताई, हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
7: बाळे, कोण शिवल्यागत का बंधाय?
8: दाढ लावून खालिया, मंजन लावून बसलोय.
7: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठ आधी आणि माधव मिशनला जा फास्टात.
8: वय, दातासाठी एक नंबर.
9: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
10: ताई, नोकरी मिळाली.
11: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
10: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
11: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
10: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना?
11: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
10: पण ताई,
11: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
10: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
12: आरबीआय म्हणते,
13: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
14: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
15: सचिन,
14: मम्मी,
15: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
16: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने. वाह,
17: फसला. अनोख्यापासून बचाव करा.
18: आरबीआय सांगते,
17: जाणकार बना, सतर्क रहा.

तेव्हा जरूर ईमेल करा. बऱ्याचदा श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात आपल्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. पण आत्ता मला धनश्री ताईला निरोप द्या. नमस्कार.

बालमित्रांनो, आपल्या भारतात सर्व धर्म, संप्रदाय, सण आणि उत्सव अगदी उत्साहाने साजरा करतात. त्याचप्रमाणे इतर देशात सुद्धा असे सण आणि उत्सव साजरे केले जातात. बालमित्रांनो, 7 जुलै रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो. आपण त्या चॉकलेट डे विषयी बोलूया. चॉकलेटचा इतिहास 4000 वर्ष जुना आहे. चॉकलेट कोको पासून बनवलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध प्रथम अमेरिकेमध्ये लागला, कारण कोकोचं झाड पहिल्यांदा अमेरिकेच्या जंगलात सापडलं. जगातील 70% कोकोचा पुरवठा एकट्या आफ्रिकेमधून होतो. चॉकलेटच्या शोधाची कहाणी सुद्धा बालमित्रांनो खूप रंजक आहे. इसवी सन 1528 मध्ये स्पेनने मेक्सिकोला जोडलं गेलं. त्यासोबत तिथल्या राजानं मेक्सिकोहून स्पेनमध्ये कोकोच्या बिया आणि साहित्य आणलं. स्पेनमधील लोकांना कोको इतका आवडला की तिथल्या लोकांचं आवडतं पेयच बनलं. अमेरिकेच्या भूमीवर चॉकलेटची सुरुवात झाली. वेळोवेळी बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल झाले. आज विकलं जाणारं चॉकलेट चवीला खूपच चांगलं आहे. सुरुवातीच्या काळात त्याच्या चवीमध्ये थोडासा तिखटपणा होता. वास्तविक अमेरिकन लोक ते तयार करण्यासाठी कोकोनच्या बियासोबत काही मसाले आणि मिरच्या बारीक करत असत, त्यामुळं त्याची चव तिखट होती. 1875 मध्ये डॅनियर पीटर आणि हेनरी नेसल यांनी दूध गोठवून चॉकलेट बनवलं. त्यानंतर पुन्हा 1879 मध्ये स्वित्झर्लंडमधील रुफाल्ड यांनी एका मशीनचा शोध लावला. त्यामुळे चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगची सर्व सिस्टीमच बदलली. दिवसेंदिवस चॉकलेटचं स्वरूप बदलत गेलं. त्याचं वेस्टर्न आकर्षक होऊ लागलं. आकार वेगवेगळ्या आकर्षक स्वरूपात दिसू लागलं. आज तर आपल्याकडे कॅडबरी चॉकलेट्स अत्यंत लोकप्रिय आहेत. चॉकलेटच्या या ब्रँड्स आपण आवर्जून खाता, होय की नाही बालमित्रांनो? तेव्हा कार्यक्रमात आपण ऐकूया हे चॉकलेटचं गाणं.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या कार्यक्रमामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत जागतिक लघुग्रह दिवसाबद्दल. 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. बालमित्रांनो, मागील भागात अवकाश प्रवास आणि मोहिमांची माहिती आपण घेतली. आता अवकाश प्रवास आणि मोहिमा यांची काय आवश्यकता आपल्याला असणार आहे, या प्रवासातून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे जाणून घेऊया. मानवी मन अवकाशाला आणि या विश्वाला समजून घेण्यासाठी निरंतर काम करत आहे. या विश्वाला समजून घेण्याच्या या निरंतर प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे अवकाश प्रवासाचा टप्पा. आता मानवानं अवकाशाला मानवी वसाहत करण्याचं ध्येय साध्य करण्याचं ठरवलं आहे. मानवी बुद्धीला हे खूप मोठं आव्हान आहे. बालमित्रांनो, अवकाश प्रवास आणि दुसऱ्या जागी वसाहत करण्याचे अजून एक महत्वाचं कारण आहे. बालमित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या विश्वात फक्त पृथ्वी या ग्रहावर जीवन आहे आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कशापासून धोका आहे आपल्या या जीवनाला, या ग्रहांना? मानवानं स्वतः केलेल्या विध्वंस या ग्रहाला नष्ट करू शकतो. सोबतच अवकाशातून धोका आहे आणि मुलांना हा धोका आहे लघुग्रहांचा, अवकाशातील दगडधोंड्यांचा. बालमित्रांनो, मागील भागात आपण कार्ल सेगन यांचे विचार ऐकले. मुलांना तुम्ही लोणार सरोवर, डायनासोर याबद्दल नक्कीच ऐकलं आहे, हो ना? 1998 मध्ये पृथ्वीवर लघुग्रह किंवा धूमकेतू आदळण्याबद्दलचं प्रसिद्ध ब्लॉकबस्टर चित्रपट. आर्मागेडॉन आणि डीप इम्पॅक्ट हेही तुम्ही पाहिलं आहे, हो ना? या सर्वांच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे लघुग्रह. लघुग्रह म्हणजे ॲस्टेराइट. सूर्यमाला तयार होताना त्याच्यापासून मोठे ग्रह तयार होऊ शकले नाहीत आणि असे उर्वरित राहिलेले असंख्य छोटे मोठे दगडधोंडे अश्नी एका ठराविक कक्षेतून सूर्याच्या भोवती फेरी मारत असतात. प्रत्येक लघुग्रह हा आकाराने वेगवेगळा आहे. ज्ञात असलेला सर्वात मोठा लघुग्रह म्हणजे सेरेस, जो 940 किलोमीटर इतका मोठा आहे. सर्वात लहान लघुग्रह हा 2015 TC-25 हा असून तो फक्त 6 फूट लांब आहे, जो पृथ्वीच्या जवळून 2015 रोजी गेला. अगदी आत्ता म्हणजे 27 जून 2026 रोजी 1997 NC-1 नावाचा एक मोठा किलोमीटर रुंद लघुग्रह पृथ्वीच्या जवळून साधारण 26 लाख किलोमीटर अंतरावरून गेला. तर आत्तापर्यंत माहीत असलेल्यात पृथ्वीवर न आदळता सर्वात जवळून गेलेला लघुग्रह 2025 UC-11 हा होता, जो

मागील वर्षी 30 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 230 किलोमीटर उंचीवरून गेला. आगामी काळात मोठ्या खगोलीय वस्तूंमध्ये लघुग्रह ॲपोफिस हा 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या 32,000 किलोमीटर अंतरावरून जाऊ शकतो. यावरून आपल्या लक्षात येईल की अवकाशातील या धोक्यांच्या पासून आपण अजून सुरक्षित नाही. बालमित्रांनो, त्यामुळेच या विषयासंबंधी पृथ्वी लोकांना माहिती देण्यासाठी लघुग्रहाचे सूर्यमालेमध्ये काय स्थान आहे हे ओळखण्यासाठी व त्यापासून होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक लघुग्रह दिन साजरा करण्यात येतो. अनेकदा लोक अवकाशात चमकून जाणाऱ्या प्रकाश रेषेला तुटता तारा असं म्हणतात. प्रत्यक्षात तो तारा नसतो. जेव्हा एखादा लघुग्रह छोटा दगड अवकाशातील धुळीचा कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील घर्षणामुळे तो तापतो आणि चमकू लागतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या या दृश्याला आपण उल्का पडणं किंवा तुटता तारा असं म्हणतो. बहुतेक उल्का वातावरणातच जळून नष्ट होतात, मात्र काही वेळा त्याचा आकार मोठा असल्यास ते पृथ्वीवर आदळू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान घडवू शकतात. याच धोक्याची जाणीव करून देणारी घटना 30 जून 1908 रोजी घडली होती. रशियामध्ये सायबेरियाच्या दुर्गम भागात तुंगुस्का नदी परिसरात त्या दिवशी अचानक एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज शेकडो किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अवकाशात तेजस्वी प्रकाशाचा गोळा दिसला आणि काही क्षणात संपूर्ण परिसर हादरून गेला. नंतर संशोधनातून अशी माहिती कळाली की पृथ्वीच्या दिशेने आलेल्या एका विशाल लघुग्रहानं वातावरणात प्रवेश केला होता. नासाच्या अंदाजानुसार हा लघुग्रह सुमारे 33,500 मैल प्रति तासात वेगानं पृथ्वीकडे झेपावत होता. वातावरणात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि दाबामुळे तो जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच 5 ते 10 किलोमीटर वर हवेत फुटला. हवेतल्या या स्फोटाने जी शॉक वेव्ह निर्माण केली ती 2,500 चौरस किलोमीटरचा परिसर अक्षरशः सपाट करून टाकला. या स्फोटानं इतकी ऊर्जा निर्माण केली की अंदाजे 185 हिरोशिमा अणुबॉम्बच्या शक्ती इतकी मानली जातं. या स्फोटाचा परिणाम अत्यंत भयंकर होता. जवळपास 2,200 चौरस किलोमीटर क्षेत्रातील कोट्यवधी झाडं क्षणार्धात नष्ट झाली. सुदैवानं हा प्रदेश विरळ लोकवस्तीचा असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये मानवी जीवितहानी झाली नाही. परंतु ही घटना एखाद्या मोठ्या शहरावर घडली असती तर इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीपैकी एक म्हणून तिची नोंद झाली असती. तुंगुष्का अश्नी ही पृथ्वीच्या नजीकच्या काळात अवकाशातून आलेली सर्वात मोठी नैसर्गिक वस्तू आहे. या तुंगुष्का घटनेच्या स्मरणार्थ 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून पाळण्याचं ठरलं. तुंगुष्का घटनेनं मानव जातीला एक महत्वाचा संदेश दिला. पृथ्वीवरील जीवनाला सर्वात मोठा धोका कदाचित सभोवतालच्या वातावरणात नसेल, कधी कधी तो लाखो किलोमीटर दूर अंतराळातही लपलेला असू शकतो. त्यामुळं वैज्ञानिकांनी लघुग्रहाचा अभ्यास अधिक गंभीरपणे सुरू केला. आज मोठ्या दुर्बिणी, हजारो शास्त्रज्ञ आणि शेकडो सर्वसामान्य लोकही लघुग्रहाचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. आधुनिक संशोधन आणि अभियांत्रिकीच्या मदतीनं गेल्या काही वर्षात विज्ञानाने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. पृथ्वीला संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या लघुग्रहांचा शोध घेण्याबरोबर त्याचा मार्ग बदलण्याचे प्रयोगही यशस्वीपणे करण्यात आले आहेत. अशा मोठ्या अश्नी आणि उल्कापाताची अजून दोन उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील लोणार सरोवर

मेक्सिकोतील चिक सुलूप विवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं जागतिक प्रसिद्ध आणि अद्वितीय उल्कापातामुळं तयार झालेलं सरोवर आहे. हे विवर बेसॉल्ट खडकात तयार झालेलं जागतिक एकमेव हायपर व्हेलोसिटी आघाती विवर आहे. बालमित्रांनो, 66 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या मेक्सिको भागावर आदळलेल्या उल्कांमुळे डायनासोर नामशेष झाले आणि या धडकेमुळे जगभर वणवे, सुनामी आणि सूर्यप्रकाश रोखणारा अगाध हिवाळा निर्माण झाला. त्यामुळं अन्न साखळी कोलमडली आणि 70% जास्त प्रजाती नामशेष झाल्या. आजच्या काळात जर असा विनाशकारी उल्कापात झाला तर पृथ्वीवरील हे जीवन वाचण्याची संधी खूप कमी आहे. त्यामुळं अवकाशातील असे लघुग्रह शोधणं, त्याचं संशोधन करणं आणि त्याच्या मार्गात होणारे बदल नोंदवणं आणि जर हे पृथ्वीच्या मार्गात येण्याची संभाव्यता असेल तर त्याचे मार्ग बदलण्याचा प्रयत्न करणं मानवी हातात आहे. बालमित्रांनो, या अथांग विश्वाचा अभ्यास मानव करत आहे. अवकाशातील अब्जावधी तारकामध्ये फक्त सूर्यमालेत आपल्या या छोट्या ग्रहावरती जीवन आहे आणि या जीवसृष्टीमध्ये मानव हा एक छोटा घटक आहे. त्यामुळं आपल्या सोबत सर्व जीवसृष्टीचे संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडे. आधुनिक दुर्बिणीद्वारे शास्त्रज्ञ अवकाशाचा अभ्यास करत आहेत आणि तुम्हाला माहिती शोधायची आहे अशाच एका खूपच प्रसिद्ध अशा दुर्बिणीची, जिनं मानवाला गेली 30 वर्ष विश्वाचं हे अद्भुत दर्शन घडवलं आहे. मुलांना याचं उत्तर आपण पुढील भागात

अवकाशाची गुपित या मालिकेचं लेखन केलं होतं कृष्णा गायकवाड यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया हे गाणं.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बाल गोपाळांचा लाडका कार्यक्रम बालसभा आकाशवाणी सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आज रात्री 8:15 आपण पुन्हा ऐकू शकाल आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्राचे भरगच्चसे कार्यक्रम. सकाळचे 10:00. मनमुराद आनंद घेऊया छान छान मराठी चित्रपटातील काही गाण्यांचा. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. श्रोतहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपला अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या एका अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत आणि त्या अभिनेत्रीने ज्या भूमिका चित्रपटांमधून साकारल्या ते सगळेच चित्रपट खूप लोकप्रिय झाले. आजही त्या चित्रपटातील गाणी आपल्या ओठांवरती रेंगाळत असतात. या अभिनेत्रीविषयी तर जाणून घेऊयाच. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातील बहिणाबाई यांच्या गीतरचनेने. वसंत पवार यांचा संगीत साज असलेलं हे गीत आहे मानिनी या चित्रपटातील.

रसिकहो हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कदाचित या चित्रपटातील अभिनेत्रीचा चेहरा उभा राहिला असेल. अगदी बरोबर आहे. भारतातील कर्नाटक हे एक राज्य आणि या राज्यातील कारवार जिल्हा. या जिल्ह्यामध्ये कणसगिरी या गावी जन्मलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर. आत्ताचा आपण कन्नड उत्तर कन्नड जिल्हा म्हणून जो ओळखतो ना तो कारवार जिल्हा. कर्नाटक राज्यामध्ये जरी जन्मलेल्या असल्या तरी सुद्धा जयश्रीताईंनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून

या जिल्ह्यामध्ये कणसगिरी या गावी जन्मलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर. आत्ताचा आपण कन्नड उत्तर कन्नड जिल्हा म्हणून जो ओळखतो ना तो कारवार जिल्हा. कर्नाटक राज्यामध्ये जरी जन्मलेल्या असल्या तरी सुद्धा जयश्रीताईंनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून अतिशय अफलातून भूमिका साकारल्या. आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्याच भूमिका आजही आपल्या काळजावरती घर करून येत. 1956 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी दिसतं तसं नसतं या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. असंख्य चित्रपटांची यादी आपल्याला त्यांची वाचता येईल. अशी असावी सासू, एक गाव बारा भानगडी, मोहित्यांची मंजुळा, वैजयंता, वैशाख बनवा, सवाल माझा ऐका, सांगते ऐका, अवघाची संसार, बाप माझा ब्रह्मचारी, साधी माणसं, कडक लक्ष्मी, मल्हारी मार्तंड, आई कुणा म्हणूनी, पाटलाची सून, जिव्हाळा, साधी माणसं, किती चित्रपटांची नावं घ्यावीत. या प्रत्येक चित्रपटामधून त्यांनी साकारलेली भूमिका आजही आपल्याला तितकीच आठवते. जाणून घेऊ त्यांच्याविषयी अजूनही. ऐकूया आशा भोसले, अमर शेख आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील वसंत पवार यांचा संगीत साज असलेली ग. बी. माडगुळकर यांची रचना, चित्रपट वैजयंता.

सुटी आमची कळली होती आम्हा मागाहून, आला होता पुन्हा तुम्हाला तुम्हाशी पाहून, दूरपणा तर तुम्ही जाईला हातावर राहून, चिडला साळूच्या काठावणी एक शब्दाची केली पुणे, आमच्या डोळ्यातून आणि चिरकारा नवरी भगभगून.

रसिक हो, 66 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्रीनं जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये गाजवला. आपल्या अभिनयाचा एक असा वेगळा ठसा त्यांनी त्यामध्ये उमटवला. त्यांचे बोलके डोळे, त्याचबरोबर वाणीतून निघणारा प्रत्येक शब्द अतिशय प्रेमळ आणि गोड आवाजातला. त्यांची भूमिका साकारत असताना चेहऱ्यावरची लकब आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जाते. अतिशय हसरा खेळकर स्वभाव अशी काही गुणवैशिष्ट्य लाभलेल्या या अभिनेत्रीनं सवाल माझा ऐका, साधी माणसं यासारखे जे चित्रपट केले ना, हे या सगळ्याच चित्रपटांमध्ये सरस ठरले. आता श्रोते हो, सवाल माझा ऐका या चित्रपटाचा उल्लेख निघालेलाच आहे, तर आपण ऐकूया सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं या चित्रपटातील हे गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं.

तुला बघून आला माझा मनी कळवळा, तुझी दान घ्यावया हात नाही मोकळा, एक वार घडी ग प्रीत कुठून वळवेळा, जरी हिंदे निवा

ಭೋಕ್ಯಾಚ ಭೋಕ್ಯಾಚ ಭೋಕ್ಯಾಚ ಭೋಕ್ಯಾಚ.

वरिष्ठ भोक्याचं घोसळावं वरिष्ठ भोक्याचं घोसळावं।

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या अभिनेत्रीचा जन्म झाला. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांचं वय साधारण 4.5 ते 5 वर्षांचं होतं. म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा

0: काळ त्यांनी स्वतः जवळून पाहिलेला होता आणि त्यामुळं प्रत्येक चित्रपटातील भूमिका सुद्धा आपल्याला तेवढीच जिवंत वाटते. 29 ऑगस्ट 2008 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी काही मराठी नाटक सुद्धा केलं. बॉलिवूडमध्ये त्यांनी काम केलं. हिंदी दूरचित्रवाणी मालिका तसंच मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधून सुद्धा त्यांनी आपल्या भूमिका साकारल्या. साधी माणसं सवाल माझा ऐका या चित्रपटाबरोबरच त्यांनी दूरचित्रवाणीवरती महाभारत सारख्या मालिकांमधून सुद्धा काम केलं. अशा या गुणी अभिनेत्रीला आजच्या दिवशी आपण आठवतोय गाण्यांच्या माध्यमातून. कार्यक्रमात ऐकूया आनंद घन यांचा संगीत साज असलेली योगेश यांची गीतरचना. साधी माणसं या चित्रपटातील गीतासाठी स्वरसाज लता मंगेशकर यांचा.
1: विसा मागुनी दिसता.

जयश्री गडकर यांना मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका, साधी माणसं या चित्रपटातील भूमिकांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यांचा चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय प्रवास आता आपण गाण्यांच्या माध्यमातून जाणून घेतला. त्यांना आजच्या दिवशी ही आठवणीतली आदरांजली. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील वसंत पवार यांचा संगीत साज असलेली जगदीश खेबोडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत सांगते ऐका या चित्रपटासाठी. आणि या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. छान छान मराठी चित्रपट संगीताचा मनमुराद आनंद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो आता सकाळचे 10:20 झाली आहेत. ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्याविषयी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की

0: आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो।
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या घालायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली,
1: अच्छा,
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी घालायला सुरुवात केली। यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही,
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा।
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता।
1: अच्छा।
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात।
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला बरं का? बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स,
1: करेक्ट करेक्ट,
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स,
1: हो हो,
0: बरोबर ना?
1: बरोबर बरोबर।
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे।
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले। आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर।
0: देवानी दिलेले
1: हो।
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे। त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात।
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो। साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो।
1: अच्छा।
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली। जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे।
1: वा वा वा।
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही। या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या। फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे।
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय। मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही। आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरने मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार, त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा।
1: अच्छा।
0: पेमेंट सांगू शकतो, व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो। त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते। आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता, त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल। जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू। अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो।
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची। त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे।
1: ओके।
0: तो अत्यंत महाग असतो। ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते।
1: बरं।
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात।
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो।
1: बरोबर।
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी।
1: अच्छा।
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे। बरोबर आहे।
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी।
1: दादा धन्यवाद, खूप छान।

0: माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची।
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार।
0: जितेंद्र घोडके सराफ। आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमटेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748। आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135।
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। श्रोतहो, आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 10:30 आणि 28 सेकंद झाली आहेत। प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। आज ऐकणार आहोत वासंती टेंबे यांचं शास्त्रीय गायन। सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेला राग अजद हिंडोल।

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: श्रोतहो सकाळचे 11 वाजलेत आनंद घेऊया। हॅलो आपकी पसंद या श्रोत्यांनी फोनद्वारे कळवलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा ऐकूया हा फोन इन कार्यक्रम।
2: हॅलो आपकी पसंद
3: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बघूया कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा येतोय।
4: हॅलो, हा नमस्कार।
5: नमस्कार संदीप सर, कसे आहात? म्हणलं
4: मी छान मजेत आहे।
5: खूप दिवसानंतर तुमच्या संवाद होत आहे। बालाजी जोरकले, खंडगाव तालुका, नायगाव जिल्हा, नांदेड।
4: ओके, काय म्हणताय?
5: पाऊस चालू झालेला आहे, पेरणीला सुरुवात झाली आमच्या भागात।
4: अरे वा, जवळजवळ सर्वत्र हेच वातावरण दिसत आहे।
5: हो सर,
4: आमच्याकडे पावसाला सुरुवात झाली
5: आहे। बरोबर, या 4 दिवसांमध्ये पांडुरंगाला हाजरी लावलेली आहे पावसाची।
4: खरंय खरंय,
5: सर्व करणारा तोच आहे।
4: बरोबर आहे
5: सर, आपण कितीही केलं तर काय होणार आहे, पूर्ण मरगण क्षेत्र उघडा गेला। हो, उन्हाळ्यासारखं ऊन होतं सर मरगामध्ये, त्यामुळे आता मात्र या 8 दिवसात थोडं थंड केलेलं आहे।
4: खरंय, कोणतं गीत ऐकायचं कार्यक्रमात?
5: आजच्या कार्यक्रमात गीत ऐकूया सर, धरती चित्रपटातील मौसम भीगा भीगा है, हवा भी ज्यादा ज्यादा है।
4: धरती चित्रपट ना?
5: हो हो, सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम पूर्ण ऐकतो सर, यामध्ये थोडा हॅलो आपले आवड जर सुरू केलं तर खूप चांगले होईल सर। हो सर, अर्धा तासात काय ना, प्रत्येक आकाशवाणीला आज कार्यक्रम आहे तो सर, आपली मातृभाषा मराठी आहे, कारण प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम असल्यामुळे आपण सुद्धा लवकरात लवकर सुरू करावा। आकाशवाणीशी माझा फार जवळचा संबंध आहे सर।
4: बर बर,
5: ऍपच्या माध्यमातून कुठेही जा, काय घरपोच, अगदी दूरचं जरी असलो तरी तुमच्या जवळ असल्यासारखं वाटतंय मला।
4: साहजिक आहे, आणि आम्ही जेव्हा कार्यक्रम सादर करत असतो तेव्हा सर्व श्रोते आमच्या समोर बसले ही सुद्धा भावना आमच्या मनामध्ये नक्कीच असते।
5: मला जेवढा जेवढा संवाद साधा तेवढं चांगलं वाटतंय सर, गीत तर कोणी ऐकत बसतो।
4: बरोबर,
5: कशावर
4: श्रोत्यांशी संवाद होणं महत्वाचं, आणि तो संवाद ह्या आपल्या फोन इन कार्यक्रमातून, पत्रांच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून नक्कीच होत असतो।
5: आणि आपल्या जे भावना, आपले जे मत, तुमच्या कार्यक्रमात तुम्हाला आणखी काय करावं वाटतो ते तुम्हाला नवीन पाठबळ मिळते ना आमच्याकडून, त्याची पावती सुद्धा मिळते ना।
4: खरं,
5: त्यामुळं सर्व प्रसारण अगदी चांगलं असतं। तुमचं वनिता मंडळ असेल, तुमचा परिसर आणि आरोग्य धनसंपदा सर्वच कार्यक्रम
4: कार्यक्रमात गीताचा आनंद आपण घेऊया।
5: हो सर, धन्यवाद
4: फोन केल्याबद्दल। धन्यवाद।

वासंती टेंबे यांनी गायलेला राग बहादुरी तोडी आत्ताचा पण ऐकलात. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार, हॅलो आपकी पसंद कार्यक्रमात स्वागत.
0: अनिल नाईक बोरवे मुंबई बोलतोय.
1: अरे वा,
0: मी आपल्या आकाशवाणीचा कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे आणि मी संगीत विशारद झालेलो आहे.
1: खूप छान.
0: आणि मी ब्लाइंड आणि मी कारगिलच्या अंधारी शिकलेलो आहे. आपलं नाव काय?
1: माझं नाव संदीप दोरुगडे.
0: नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: बोलून खूप आनंद झाला मला.
1: अर्थात मलाही आनंद झाला.
0: तर मला आपकी परछाईया नाव दिसले होतं ना. आपकी परछाईया.
1: आपकी परछाईया. ओके.
0: त्या सिनेमातल्या मला एक गाणं ऐकायचं आहे. कारण 14 जुलैला संगीतकार मदन मोहन यांची पुण्य दिली आहे 14 जुलैला. त्यानिमित्त मला लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं ऐकायचं आहे. अगर मुझसे मोहब्बत है मुझे सब अपने गम दे दो. अगर मुझसे मोहब्बत है मुझे सब अपने गम दे दो.
1: ठीक है.
0: मदन मोहनांनी शास्त्रीय बरीच गाणी केलेली.
1: हो हो.
0: तर ते माझ्या बाहुबली फुलकर्णी यांना पण ऐकायचे आणि आमचे मित्र विजय कुमार स्वामी यांना पण ऐकायचे आणि मला स्वतः अनिल नाईक आणि तुम्ही पण या गाण्याचा आस्वाद घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: ठीक आहे, आपण या गाण्याचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. नमस्कार.
1: फोन केल्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: आकाशवाणी सांगली.
0: नमस्कार.
1: नमस्कार, मी संदीप बोलतो. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत आहे.
0: नमस्कार संदीप दादा.
1: नमस्कार, बोला, काय म्हणताय?
0: काय ठीक चालू आहे बघा संदीप दादा. मी साबळे बोलतोय.
1: हो बोला.
0: कागद जिल्हा कोल्हापूर आपला नेहमी श्रोता बोलतोय.
1: कार्यक्रमात स्वागत आहे.
0: चांगल्या क्षणी कार्यक्रम मला खूपच आवडतात.
1: धन्यवाद.
0: शिवाय वनिता मंडळ या कार्यक्रमात शनिवारी प्रसार झालेल्या उज्ज्वला राजकुमार साळवे यांची मुलाखत खरोखर सगळ्यांना प्रेरणा देणारी ही मुलाखत होती हो. कारण का उज्ज्वला ताई यांनी आपल्या नवऱ्याचे प्राण कसे वाचवले आणि व्यसनाच्या आहारी गेले की माणसाची काय अवस्था होऊ शकते त्या मुलाखतीतून सांगितले. त्यामुळे माझा सर्वांना एकच संदेश आहे की व्यसनाच्या आहारी कोणीही जाऊ नका, व्यसना अधीन होऊ नका. आणि आज मला एक गीत ऐकायचं आहे, फुल और काटे. गीत ऐकायचं आहे की कारण का आता ऋतू पावसाची चालू झालेले आहे आणि प्रेयशीलाही पाऊस हवा असतो, प्रेयकराही पाऊस असतो. त्यांचे प्रेम पावसात व्यक्त करण्यासाठी, त्यांना आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांना तो पाऊस हवा असतो. आणि शेतकऱ्यांना काय आहे, टोकणी पेरणी करण्यासाठी आपल्या शेतीमध्ये पीक उत्पादन भरघोस येण्यासाठी त्यांनाही पाऊस हवाच असतो हो. आणि लहान मुलांना म्हटलं तर पाऊस हवाच असतो कारण त्यांना सुट्टी मिळत असते शाळेची. त्यासाठी सर्वांनाच तो पाऊस हवा असतो. पहिला पाऊस म्हटलं की मजा वेगळीच असते नी त्या पावसाची. पण अजून म्हणावं तितका काही मोठा पाऊस पडलेला नाही, तर या गाण्याच्या माध्यमातून तरी मोठा पाऊस येतोय का असं पाहूया आपण.
1: नक्कीच बघूया.
0: आणि या गीतासाठी माझे काही रसिक मित्र सुद्धा आहेत दादा. तौ अनिता राहुल भांबे शेख कमनोर, सुधीर शेखर शिरोळकर रांगोळे, प्रकाश सुतार बनाची वाडी, सारिका संभाजी सुतार गणेश वाडी, सुरेश कुत्तेजवार घाटेंजी यवतमाळ आणि धनाजी खिमलापुरे दातवाड, सुरेखांत चव्हाण सेनापती कापशी आणि अनिल कुंभार इस्त्रगंजी आणि विजय कुमार स्वामी बस्तवाड. या सर्वांना तसेच दादा तो आशा अंकुश गोरे, तो किशोरी दत्ता गोरे, तो अलका दयान साळवी, तो मेघा सुभाष सातवेकर, निहा श्रावणी आणि तो पद्मा सुहास जाधव, या सर्वांना दादा हे गीत ऐकायचं आहे.
1: नक्कीच, या सर्वांसहित या छानशा गीताचा आपण आनंद घेऊया.
0: एक चाळवेर असलेले आहे. झाड मातीला सावली देत, झाड मातीला सावली देत, माती झाडाला पाणी देते आणि अशी आमची चांगली आकाशवाणी श्रोत्यांशी मैत्री जोडते. कारण यातूनच आमची मैत्री जोडत असते एकमेकाशी. ताचे घरे लागतात बरे आणि संदीप दादांशी संवाद साधताना आम्हा श्रोत्यांची कान भूक हारे.
1: या गीताचा आनंद आपण घेऊया सगळेजण. फोन केल्याबद्दल धन्यवाद आणि कार्यक्रम ऐकत राहा, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. कार्यक्रमाचा आनंद घेऊया.
0: नमस्कार.
1: नमस्कार.

0: हेलो नमस्कार।
1: नमस्कार सर,
0: हेलो, आपकी पसंदीदा कार्यक्रमात स्वागत आहे आकाशवाणी सांगली केंद्र। आपलं नाव सांगा।
1: मी यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी तालुका येथून सुरेश कुमार पुट्टजीवार बोलत आहे सर। आणि सांगलीचा मी जुना श्रोता आहे सर। आणि खूप चांगले कार्यक्रम आकाशवाणीने आम्हा रसिकांना दिलेले आहे। सकाळी भक्ती संगीत आहे, पत्रांचे कार्यक्रम आहे, ते आम्हाला फार आवडतात सर।
0: धन्यवाद।
1: आणि आकाशवाणी विना आम्ही राहत नाही सर, म्हणजे करमेना आकाशवाणी शिवाय आम्हाला। एक कुटुंबातील सदस्य म्हणायला काही हरकत नाही सर आकाशवाणी।
0: हो हो, घरोघरी रेडिओ चालू असेल तर एकटा असल्याची जाणीव होत नाही।
1: अगदी बरोबर आहे। आणि कसं आहे सर, आज इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या आकाशवाणी केंद्राचा आनंद सर्व श्रोते मंडळी घेऊ शकतात ना, त्यामुळे सांगली आकाशवाणीचे आम्ही सर्व फॅमिलीमध्ये कार्यक्रम ऐकतो सर।
0: खूप छान।
1: शोभा पुट्टजीवार आहे सर माझी आई, आई अंध आहे, ती पण आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐकतात सर। आणि माझा भाऊ पण टोटली ब्लाइंड आहे 90%, आणि मी पण अपंग आहे सर। अंध मंडळी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिक प्रमाणात ऐकतात असं मला वाटतं सर।
0: हो, इतरही मंडळी ऐकतात, अंध मंडळींसाठी म्हणावं तर एक सोबती आहे रेडिओ म्हणजे।
1: बिलकुल बिलकुल,
0: कारण ते टीव्ही बघू शकत नाहीत,
1: हो,
0: पण रेडिओ नक्कीच ऐकू शकतात।

0: अगदी बरोबर आहे.
1: आणि त्यांच्यासाठी आवाज हे एक उत्तम माध्यम आहे.
0: बरोबर आहे. आणि लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आकाशवाणी कार्यक्रम सादर करतात. एक विशेष सांगायचं तात्पर्य सर, त्यामुळे आम्ही आकाशवाणी म्हणजे आमची स्वतःची दुसरी आई मानतो सर.
1: खरं आहे, अगदी 6 वर्षाच्या मुलापासून 60 वर्षाच्या गृहस्थांपर्यंत सर्वजण आकाशवाणी ऐकतात, ऐकू शकतात आणि सर्व प्रकारचे कार्यक्रम आकाशवाणीतील सादर होत असतात.
0: बरोबर आहे सर. तर आजच्या कार्यक्रमामध्ये किशन कन्हैया चित्रपटातील आणि काही आमचे श्रोतृवर्ग आहे नाव घेऊ इच्छित असत. आमचे वडगाव पोलीस स्टेशन तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून रूपराजजी मिलमिले आहे. माझी बहीण चंदा पुट्टजवार आहे, शीला आहे, वैभव, सूर्यकांत आणि आमचे एक विशेष मित्र आहे जे कागल तालुक्यामध्ये दोन्ही डोळ्यांना अंध आहे, सुरेशजी साबळे म्हणून त्यांचं नाव आहे.
1: ठीक आहे, किशन कन्हैया या चित्रपटातलं गीत आपण ऐकूया.

0: आकाशवाणी सांगली केंद्र, हॅलो, आपकी पसंद, बोला.
1: मी भीमा कुंभार डोरी तालुका जत होऊन बोलतोय.
0: बोला, कार्यक्रमात स्वागत आहे.
1: आज अनाडी चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे. साधना सरगम आणि उदित नारायण यांनी गायलेलं आहे. त्या मौसम आया आहे.
0: बर,
1: पावसाचा मौसम चालू आहे, वातावरणामुळे गाणं ऐकायला छान वाटलं.
0: हो हो हो.
1: आणि राहुल भांबिष्टे हे माझे मित्र आहेत, त्यांना सुद्धा हे गाणं ऐकायचंय.
0: आनंद घेऊया या गीताचा आपण. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद दादा.
1: ओके,
0: कार्यक्रम ऐकत राहा, फोन करत राहा.
1: हो ठीक आहे दादा.

0: हॅलो, नमस्कार.
1: हॅलो, हा नमस्कार.
0: बोला, आपलं नाव सांगा.
1: हा, मी महादेव पारेकर बोलतो साहेब. नमस्कार.
0: नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे पारेकरजी.
1: मी तुमचे सगळे कार्यक्रम ऐकतो. सप्रेम नमस्कार, क्रीडांगण, सगळं प्रभातीचे रंग, आम्हाला सगळं छान वाटतंय.
0: छान वाटतं ना?
1: हो हो, मस्त मस्त. आणि तुम्ही युवा बीट बी नवीन कार्यक्रम सुरू केलाय, त्यामुळे युवकांना चांगली चांगली माहिती मिळते. चांगलं आहे सर्व माहिती, चांगली विशेष. सर्व कार्यक्रम मी आवर्जून ऐकत असतो. मला जरा ह्या वेळेला एक उपकार चित्रपटातील गाणं ऐकायचं आहे दादा. मेरी देश के धरते सोना उगले.
0: ठीक आहे,
1: गाणं लावलं तर बरं होईल.
0: तुमच्या आवडीचं गीत आपण कार्यक्रमात लावूया.
1: हा हा, धन्यवाद.
0: धन्यवाद. या गीताचा आनंद घेऊया.

0: बरेचसे श्रोते हो या गीताबरोबरच हॅलो आपकी पसंद हा आमचा फोन इन कार्यक्रम आता समाप्त होतोय. तेव्हा मला संदीपला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.
2: हॅलो आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला आकाशवाणी सांगली केंद्रावरून. श्रोतहो सकाळचे 11:40 झाली आहेत.

आता मस्त मस्त अशा सुगम गीतांचा आस्वाद घेऊया भावधारा कार्यक्रमामधून. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत शरद गावंडे यांच्या गीतरचनेने. ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीतसाज चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

रसिका हो, ही गाणी तर आपण ऐकतोयच, यासोबतच मला ना आता एक सहजच कविता सापडली बर का. कवितेचं नाव आहे जगणं. बघा, बरेच लोक खूप आनंदात जगत असतात, तर काही नेहमी नशिबाला दोष देतात, तर काही जण खूप कुढत बसलेले असतात. खरं तर ही कविता सर्वांसाठीच म्हणायला हवी, पण तरीही ज्येष्ठ मंडळींसाठी खास आहे. येईल साठी येईल सत्तरी, येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणीच चिंता. प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं.

वय झालं म्हातारपण आलं उगाच कोकलत बसायचं नाही. विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. ऐकूया यापुढची ही कविता. तत्पूर्वी ऐकूया हर्षित अभिराज यांचा संगीत साज असलेली इलाही जमादार यांची गीतरचना साधना सरगम यांच्या स्वरामध्ये.

श्रोते हो, एक कविता ऐकतो ना आपण, जगणं। तुम्हीच सांगा छंद जोपासायला, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकामतेकडे घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं रितेपण येणारच। करमत नाही करमत नाही सारखं सारखं म्हणायचं नाही, करमत नाही करमत नाही सारखं सारखं म्हणायचं नाही। आवडत्या कामात दिवस घालवायचा उगाच कुढत बसायचं नाही। घरातल्या घरात वा बागेत हिंडायला फिरायला जायचं। वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मनमोकळेपणाने गायचं। गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कढायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कढायचं नाही। आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही। पिढी दर पिढी चालीरीतीमध्ये थोडेफार बदल होणारच। पोरं पोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारच। तू तू मै मै जास्त अपेक्षा कोणाकडूनही करायची नाही, तू तू मै मै जास्त अपेक्षा कोणाकडूनही करायची नाही। मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही। स्वतः स्वतःला समजवायचं असतं, स्वतःच स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं। वास्तू तथास्तू म्हणत असते, वास्तू तथास्तू म्हणत असते, हे उमजून निरामय जगायचं असतं। खरंच किती छान आहे ना ही कविता, सहजच मला आवडली म्हणून मी तुमच्यासमोर ती आत्ता सादर केली। श्रोतहो कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकणार आहोत सलील कुलकर्णी यांचा संगीत साज असलेली पारंपरिक लावणी सुवर्णा माटेगावकर यांच्या स्वरामध्ये।

सुरवा माटेगावकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच मस्त मस्त असा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. भावधारा या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत होतात आकाशवाणी सांगली केंद्रावरून. दरम्यान दुपारचे 12 वाजतात. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम 12 वाजल्यापासून आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण त्यामध्ये ऐकणार आहोत वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. मुंबई केंद्राचे हे सगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी जाणार आहोत आमच्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगतचं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास

तसतसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्च झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात मांडण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा. तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहीतच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू
1: झाला? कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, अशी दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बनल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलाने काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलाने काय उपयोग होतो असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
0: असे एक एक शोध,
1: असा एक एक शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
0: बरोबर.
1: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो.

0: असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्युटीचं खूप फॅड आलंय गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फुल काय की अँटीऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फुल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं. ते अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असं एक एक शोध. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे फुती पुष्प औषधीच असतात. मानसिक रोगांवर त्याचा जास्त डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं कॅलेंडुला.
1: बरोबर.
0: आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झाला. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते. कोरडा खोकला असतो तो थांबतो. शोध लावते
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागण्यासारखं
0: गेलं आणि एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा. ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो अर्क पावडर. तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे.
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शिका कुठली
0: ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का. म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशकं मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या.
0: हा पाकळ्या.
1: बर. काही करायची गरज.
0: हा नुसतं खाल्लं तरी चालतं. साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
1: हो हो.
0: निशिगंधाचं आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फळं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर. मग हे फक्त या पद्धतीनेच होतं का. मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढी म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत.
0: हा उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
1: बर.
0: सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत. पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला

0: तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं नाही, तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तिप्पत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
1: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
0: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
1: गुलाबी पाकळ्या असतो त्याला वास असतो तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते. निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
0: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
1: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे,
0: बर
1: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो. पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
0: तुम्ही म्हणालात आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
1: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचा आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
0: हा म्हणजे हा एक त्याचा औषधी
1: उपयोग आहे.
0: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीने साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
1: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवली, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
0: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
1: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
0: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची?
1: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
0: कडुलिंब म्हणजे पाडव्याला आपण वापरतो,
1: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
0: बर,
1: आणि लसूण असती, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची, कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं
0: बर
1: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
0: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
1: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
0: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
1: तो कडुलिंब, लसूण, हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बागेची पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
0: आणि गोमूत्र
1: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
0: बरोबर
1: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा तुमचं झाडच निरोगी राहतं.
0: खरंय, त्यामुळे बिंधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
1: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही,
0: म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
1: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फुल खाण्याची वापरण्याची.

0: त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर. ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो पळसाची फुलं आपल्याला घरात येतात. पळसाच्या फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
1: बरोबर,
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
1: बर.
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्यांच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
1: बर.
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
1: बर.
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर. मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात
0: नाही? काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं. आणखी कुठली आहेत?
0: बहावायची आहेत. बहाव्याचा आता खूप बहावायची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो, त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं.
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
1: बहाव्याच्या.
0: बहाव्याच्या
1: त्याचे उपयोग काय आहे?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो. मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर. गुलकंद म्हणजे फक्त साखर
0: खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बर.
0: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर.
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर. आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर.
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची सालं.
1: बर.
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचनमध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर.
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर.
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर.
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर.
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतो पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: सहस्र दल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फुल असतं ते कमळ. आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर.
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं ते वॉटर लिली.
1: वॉटर लिली म्हणजे एरवी जी आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
1: म्हणजे गुलाबी
0: आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही. फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवली आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवले कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर.
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर.
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्यात आणि सकाळी हे पाणी गाळून खडी साखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर.
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीये मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा

0: फळांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का?
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत, वेंगुर्ला, सावंतवाडी या सगळ्या पट्ट्यात, आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं तरी पण तुम्ही चालू शकतो. आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू उन्हाळा
0: असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा, बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे, ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधीचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात, धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे, पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे. बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का? म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात. तसं नाही अडचणी येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ते योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीने त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात.

0: सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून आवळा घालून पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखी लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात तर आपलं पाणी उन्हाळ्यावर सुगंधित होऊ शकतं
1: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
0: प्रमाण खूप आहे. वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचे पण कंद मिळतात. तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावले की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा पण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे
1: तुळस असावी घरात.
0: नंतर तुळस पूज्य आहे. ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळे की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर.
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो त्यामुळं.
1: बरोबर.
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या. खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छाने येतात.
1: बर.
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर.
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच.
1: बर.
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिली हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात की म्हणजे सुवासामुळं आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
1: हो.
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखा त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला काही इन्फेक्शन न होता जर थंडीने ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे. प्राजक्ताची पानांचा लेप वाटून जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बरं.

0: अनंताची जी फुलं असतात पांढरी जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं
1: बरोबर
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं
1: बर
0: हे खूप औषधी असतं शरीरातली ते उष्णता कमी करतं अनंत मूळ म्हणायचं त्याला खूप औषधी आहे स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं आणखीन अनंताचं फुल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं खूप औषध आहे त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात त्याच्या मुळापासून ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी अरोमा थेरपी खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर जोजोबा गुलाब ही औषधं वापरतात आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं मेंदू शांत होतो संतुलित राहतो मेंटल इमोशनल आजारावर अरोमा थेरपीचा खूप उपयोग होतो
1: बर
0: आणि कनोज मध्ये भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे अरोमा म्हणजे वास सुवास ही याच्यात या थेरपीमध्ये फुलं पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो याचा काहीही साईड इफेक्ट नाही त्याचा छान शरीराला उपयोग होतो
1: नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली
1: साधारण कुठली फुलं सांगाल
0: मोगऱ्याचं होऊ शकतं जाई जुई चमेली सोनचाफा होऊ शकतं लव्हेंडरची फुलं मिळतात
1: बर म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता
1: बरोबर तर एकंदरीत रोहिणीताई की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल
0: माझ्या मैत्रिणींना असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो पण आपण काय करतो की फुलं आणतो देवाला घालतो नंतर झालं विसर्जन करतो असं नाही त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी शरीरासाठी ह्याच्यासाठी आपण करू शकतो आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते
1: बरोबर
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाही किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो माझं मैत्रिणीला असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं त्याचा आपण आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची पाण्यात घालून ठेवायची आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं गोकर्णीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे ब्युटी सकाळी सकाळी प्यायचा हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो
1: नक्कीच
0: हे मी सगळं जे तत्व तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत वापर झाल्यानंतर का फेकू नये त्याचा पुढे काय उपयोग होईल असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास

0: केला आणि हे सगळ्याचा अनुभव घेतलाय आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली, कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया. आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राने निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

परत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून, भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून, सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या, मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या, सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या, दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या, रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद, युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद, सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान, सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्थान, निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल, प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल, भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती, स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती, शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत देणी रूप, शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत देणी रूप, कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रूप। शब्द तस तू बरच जाणतेस, आता हेही जाण, बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण, खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल, हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मूल, शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट, शब्द म्हणजे लख ऊन, शब्द म्हणजे धुकं दाट, शब्द जाणता सार काही शब्दही बोलतात शब्दातून, जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून, मौन काही वाईट नाही मौनाची एक भाषा असते, पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते, भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे, शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही, शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही। प्रॅक्टिकल वागूया का थोडं, म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला, पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही, डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही, प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही, आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तर देत नाही, काल ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर, प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर, कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर, आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर, खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून, खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून, घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून, आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून, सार सार समजून आता जगू वास्तवात, स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात, आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे। ओवी

मोठा भासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झंकार यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत. संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील दासू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाही.
2: श्रोते हो क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरुणी भत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: क्या बरे बरे गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोत्यांनो, यानंतर ठीक 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। सुरुवातीला ठीक 1:30

आकाशवाणी मुंबई। मनोज अणोकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी

0: रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 वर्षांपेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा 4था जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी

0: व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. कॉंगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंड समोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेल्टन्स हिनं जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 असा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला तर अलेक्झांड्रा याला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महा

0: युतीचे सुहास शिरसाट विजयी आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नेमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्राबिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्ह्याभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर मनपा आयुक्त अमोल येडगे उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबिका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकणार आहोत भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं हे गीत.

भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं गीत आपण ऐकलं भावधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोतेहो, दुपारचे 1:55 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेत. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबुज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्द चित्र अक्षरशः आपल्या समोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बाभू बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. गडद निळे गडद निळे, ऐकूया हीच कविता. गडद निळे गडद निळे जलत भरून आले, शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले. दीन लंगुनी जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा. तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरि करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुण धवल विहग वृंद डोले. गडद निळे गडद निळे जलद भरून आले, रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे गडद निळे जलत भरून आले. मीन चमकुने उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रस रंग गहन करीति नयन ओले. गडद निळे जलद भरून आले, धूसर हो क्षितिज त्वरित भूर पथी अचल चकित. तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब, वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम, म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही तर तो एक जिवंत सखा भरूनच वावरत असतो. आता हेच पाहना, या कवितेत गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळेशार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषतः लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय, आणि तो कसा जातोय तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतिकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही तर त्याची तनु म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे गडद निळे.

0: या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे घेवडा लागवड तंत्र.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेनवर्गीय भाजीपाला पिकांपैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. महाराष्ट्रात पुणे सातारा अहमदनगर सोलापूर नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे. घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो. शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्व लोह आणि चुना ही खनिज तसेच भरपूर प्रथिनं आढळतात. घेवडा हे पीक हलक्या ते मध्यम मजदुराच्या पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामू 5.5 ते 6 दरम्यान असावा. घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारे पीक असून 15° ते 40° सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येतं. अति थंडी आणि अति उष्ण हवामान या पिकाला मानवत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड 3 हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात. प्रति हेक्टरी 40 किलो बियाणं लागतं. टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागतं. पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 15 ते 20 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावं. खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा टिफुनीने पहिला पाऊस पडून गेल्यावर जमीन वापशावर आल्यावर करावी. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. यानंतर विरळणी करून 2 झाडात 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. टोकण पद्धतीने पेरणी करताना बिया 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर पेराव्यात. सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 किलो बियाण्याचं आणि 630 किलो पाल्याचं उत्पादन देणाऱ्या घेवड्याचं पीक जमिनीतून 66 किलो नत्र 27 किलो स्फुरद आणि 55 किलो पालाश शोषून घेतं. यावरून घेवड्याच्या पिकाला जमिनीतून लागणाऱ्या मुख्य अन्न घटकांची आवश्यकता लक्षात येते. घेवड्याच्या पिकाला 40 टन शेणखत 50 ते 54 किलो नत्र 50 ते 100 किलो स्फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं. स्फुरद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा. घेवड्याच्या पिकाची मुळं जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं. मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवड्याच्या पिकाला फुले येण्याआधी पाणी द्यावं. तसंच पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामातील घेवड्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही परंतु उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या मजदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे. 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावं.
1: घेवडा लागवड तंत्र याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो दुपारचे 2:05 झालेले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात.

0: आणि केस मात्र अनेकदा काटग्रस्त होतात. हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळण लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचन शक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वात दोषाचा प्रकोप होतो आणि पचन शक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 झालेली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत परिसर.
2: श्रोते हो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून 4 भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतेहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत

0: वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारेही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही, पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहे?
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. हुरमुज जलडमरू मध्य से तरल प्राकृतिक गैस की आपूर्ति फिर शुरू होने के बाद सरकार ने एलएनजी पर लगी आपातकालीन पाबंदियां हटाई. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान ने विकसित भारत रोजगार और आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम के तहत राज्यों को 25,000 करोड़ रुपए की सहायता जारी की. केंद्र सरकार ने मेटा को इंस्टाग्राम से बच्चों के शोषण से जुड़े विज्ञापन हटाने का आदेश देते हुए 7 दिन के भीतर जवाब मांगा. छत्तीसगढ़ की सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजनबाई का निधन. राष्ट्रपति, उपराष्ट्रपति और प्रधानमंत्री ने शोक व्यक्त किया. गुजरात, कोंकण, गोवा, मध्य महाराष्ट्र और ओडिशा में मूसलाधार बारिश कर रहे अलर्ट. और आईसीसी महिला T20 क्रिकेट विश्व कप के फाइनल में आज शाम इंग्लैंड और ऑस्ट्रेलिया का मुकाबला. और अब समाचार विस्तार से. सरकार ने तरल प्राकृतिक गैस एलएनजी की आपूर्ति से आपातकालीन पाबंदियां हटा ली हैं. ये निर्णय पश्चिम एशिया संघर्ष में युद्ध विराम के बाद हुरमुज जलडमरू

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकलात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी. त्यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची आणि व्हायोलिनची साथ होती शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम. जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर माटुंगा शिवाजी पार्क परिसर घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 च्या सुमाराला समुद्र

0: प्रकल्पाला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घनसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोघांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लागले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला.

पारशी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.

0: माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तेडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत ठीक संध्याकाळी 5 वाजता. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूयात. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. संपूर्ण राज्यात सर्वत्र पावसाची नोंद होती. कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात

मध्यम लहरी 249.60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. श्रोते हो, शुभसंध्या. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात वजीर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं सारेच सज्जन या चित्रपटातलं गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: सारेच सज्जन या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं नंदू होनप यांचं.
1: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया। अगबाई अरेच्छा या चित्रपटातल्या या गीतासाठी आवाज आहे शंकर महादेवन यांचा।

हे होतं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत. प्रवीण दवणे यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अजय अतुल यांनी.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं कवी सौमित्र यांचं गीत आई शपथ। या चित्रपटातल्या या गीतासाठी आवाज आहे साधना सरगम यांचा।

साधना सरगम यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर संध्याकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकणार आहोत युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवते यावरती डॉक्टर V.N. शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या

0: त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अग आई, आई, अग आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्टावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टब भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी.
1: अग आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी. उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हु बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिने चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अग, निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना.
2: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुकान खा की.
1: अग आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल. पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत

0: व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरणे योग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या सभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं, पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचव

0: मुलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुठेला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
1: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन. पाण्याचे नेटके नियोजन करून जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन. शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे
0: कल्याण होणार आहे.
1: जय हिंद जय भारत.
2: फ्रेंड्स, आताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
3: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून

0: गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका

0: श्रोत हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातन व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार.

0: आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: श्रोत्याहो, ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

राम राम मंडळी. मंडळी, कलगीतुऱ्याच्या झगड्यामध्ये अनेक विषयांवरच्या रचना आपल्याला ऐकायला मिळतात. काही वेळा अशा झगड्यातून टाकलेली कोडी अहो शाण्यासुरत्या माणसालाही वेड लावतील इतकी खुबीची असतात बरं का. भेदिक शाहिरीमधील अशा रचनांमध्ये काही रचना तर गणितावर आधारित असतात, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित अशी ही गणित असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं मंडळी तर अर्धा जव कुंकू 27 बायकांना पुरतं, तर 27 खंडी कुंकू किती बायकांना पुरेल? आता असा जर प्रश्न समोर आला तर भल्या भल्या विद्वानांची भंबेरी उडेल की हो. लंकेमध्ये 4096 हुडे होते. एकेका हुड्यावर 4,03,94,53,12,551 वानर बसले, तर लंकेला एकूण किती वानर गेले होते? आणि प्रत्येक वानरानं येताना गुंज गुंज सोनं आणलं तर एकूण किती खंडी सोनं आणलं? असे प्रश्न या भेदिक शाहिरीमध्ये विचारले जातात. यात करमणुकी आहे मंडळी, ज्ञान मिळवण्याचा बराचसा भाग पण यात आहे आणि श्रोत्यांचं मनोरंजन पण आहे. आपल्याकडे ही शाहिरी खूप प्राचीन काळापासून सुरू होती असं मंडळी ठामपणानं म्हणता येतं बरं का. आत्मारामाच्या दास विश्रामधामात समर्थ आणि असाच एक भेदिक शाहीर यांच्या भेटीच्या वेळी त्या शाहिराला किती पृथ्वीचे वजन, किती आंघोळ गगन, सांग सिंधूचे जीवन किती टाक, किती आकाशीचा वारा, किती पर्जन्याच्या धारा, तृणभूमीवर चातुरा संख्या सांग, वायू सरसे उडती सांग अणुरेणू किती, लक्ष 84 उत्पत्ती त्यातील रोमे किती, नद्या सरितांची वाळू सप्तही सागरीचे कल्लोळू किती मोकळ हरळू सांगू न देई. असा कवनातून समर्थांनी प्रश्न विचारून त्या शाहिराला निरुत्तर केल्याची कथा आपल्याकडे सांगितली जाते. म्हणजे मंडळी 1803 ते 1808 या काळात हे भेदिक सामने होत होते, कारण या ग्रंथ निर्मितीचा काळ तोच आहे. तुकाराम महाराज सुद्धा पारखितो जाणे अंतरीचा भेद मूढ जना छंद लावण्यांचा असं म्हणतात. ही म्हणजे भेदिक लावणीच होय. नंतर पेशवाईत आणि त्यानंतर अनंत फंदी हा शाहीर म्हणतो, फंदी म्हणे अक्कल धरा उमज गव्हरा दे कलगेवर सोटा. म्हणजे अनंत फंदी हा तुरेवाला, परशराम कलगेवाला, चंगावरती निशान कलगे असा त्याचा उल्लेखच आहे. प्रभाकर आणि सगन हे कलगेवाले, कोणाजी कलगेवाला. त्यानंतर भेदिक शाहिरात ज्यांच्या रचना मंडळी प्रामुख्यानं गायल्या जातात त्या म्हणजे शाहीर हैबती, दगडू बाबा साळे आणि पठ्ठे बापूराव. त्याबरोबरच आणखी असंख्य शाहिरांनी आपल्या कवनांनी ही मराठी शाहिरी संपन्न केली आहे. त्यामुळे आता ऐकूया विश्वगीता या विषयावरची एक रचना. गात आहेत मारुती मर्दाने आणि त्यांचे सहकारी.

0: लोकधन सादर करते संजय पाटील. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका. दर शुक्र

0: शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. पूर्ण जून महिना पावसाची प्रतीक्षा आपण सर्वजण करत होतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं आपलं दर्शन दिलंय. सर्वत्र पाऊस अतिशय सुंदर होत आहे, हवेत गारवा पसरलाय. तर श्रोते हो, या गारव्याचा अनुभव घेत आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे पत्रांनी करणार आहोत.

श्रोत्या हो, कार्यक्रमात पत्र भरपूर आलेले आहेत, तेव्हा वेळ न घालवता कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे। कार्यक्रमातील हे पहिलं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत नाते विश्वासाचे, नाते आपुलकीचे, मुक्काम जळगाव सोमनाथ इथून डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक भूतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी, समस्त भूतेकर परिवार जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूरचे श्रोते। तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला तब्बल दोन पत्र पाठवले। पहिल्या पत्रात लिहितात, आपकी पसंद हा कार्यक्रम अतिशय छान प्रसारित होत आहे। या कार्यक्रमामध्ये भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश केला जातोय आणि हा कार्यक्रम प्रसारित केला होता धनश्री ताई यांनी। त्यासोबतच सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम धनश्री ताई आणि संदीप दादा यांच्या आवाजात प्रसारित होत असतो। यांचा संवाद जो आम्हाला ऐकायला मिळतो तो आम्हाला खूप आवडतो। तर ते दुसऱ्या पत्रात लिहित आहेत, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात संदीप दादा, धनश्री ताई, तुम्ही माझ्या दोन दोन पत्रांचा समावेश करत आहात, यासाठी खूप खूप धन्यवाद। पुढे लिहित आहेत, आवड बळीराजेची हा कार्यक्रम अपर्णा ताई यांनी प्रसारित केला होता। यामध्ये भरपूर पत्रांचा समावेश तर झालाच, पण गीतांची निवड देखील खूप छान होती। तेव्हा अपर्णा ताई, तुम्ही हा जो कार्यक्रम प्रसारित केलात यासाठी खूप खूप धन्यवाद। तर श्रोते हो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जितकी काही पत्र आमच्यापर्यंत प्राप्त होतात या सर्वच पत्रांना आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोच देण्याचा प्रयत्न करत असतो। यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी शेख, बाबा शेख, सीमर शेख, सानिया शकील पठाण, इलाई शेख, करिश्मा शेख, चांदणी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद। हे पत्रात लिहित आहेत, 21 जून म्हणजेच रविवारी सकाळी 9:10 प्रसारित करण्यात आलेला सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला। या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या पत्रांचा आणि ईमेलचा भरपूर समावेश करून सुंदर वाचन करून पोहोच देण्यात आली। याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 11 सादर करण्यात आलेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम देखील खूप आवडला। या कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनवर जो संवाद साधण्यात आला तो अतिशय सुंदर असा होता आणि हा कार्यक्रम प्रसारित केला होता अनुजाताई कुलकर्णी यांनी। यानंतर लिहितात, 22 जून सोमवारी

रात्री 10 वाजता आपकी पसंद हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून बहारदार गीतं ऐकवण्यात आली. या कार्यक्रमामध्ये ज्या निवेदिकाताई यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम प्रसारित केला त्यांचे खूप खूप धन्यवाद. पुढे लिहित आहे 23 जून मंगळवारी 7:30 वाजता माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये आवड बैराजेची आणि आपली आवड हा रात्री 10 वाजता कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यामध्ये शेतकरी बंधूंच्या पत्रांना तर उत्तरं देण्यातच आली, त्यासोबतच अतिशय सुंदर श्रोत्यांच्या आवडीची गीतं आपली आवड या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले आणि हे कार्यक्रम सादर केले होते धनश्री ताई यांनी. या दोन्ही कार्यक्रमात आमच्या पत्राचा समावेश केलात यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत चाबुकसरवाडीहून भारत, प्राजक्ता, आनंदी, लालू, सोनू, मालन सरकार, पोपटराव. हे लिहित आहेत, नुकतंच कर्नाटकी बेंदूर पार पडला, वटपौर्णिमा सणही पार पडला, तर या सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघचे भक्ती प्रसाद, शोभा, संजय डिगवळी, बांबोडे, स्वरा, अहिल्या, कीर्ती, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीहून. हे लिहित आहेत, सप्रेम नमस्कार. पावसाच्या पाण्यानं ओल्या झालेल्या मातीचा सुगंध जसा दरवळत आहे तसाच आकाशवाणीच्या बहारदार कार्यक्रमाने श्रोता वर्गात सुखद गारवा निर्माण झाला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाचे हे सुंदर दृश्य, आकाशवाणीचे कार्यक्रम, खरंच यांचा हा त्रिवेणी संगम जणू म्हणायला हवा. अतिशय सुंदर अभिप्राय या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेला आहे. यानंतरचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघाचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा गोरे, किशोरी गोरे, मेघा सातवेकर, अश्विनी तानवडे, मुक्काम पोसो कमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. हे लिहितात, सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई दादा यांना आमचा नमस्कार. दिनांक 23 जून संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला आवड बळीराजेची आणि रात्री 10 वाजता धनश्रीताई यांच्या निवेदनातून प्रसारित झालेला आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले, कारण या दोन्ही कार्यक्रमात किमान 5-5 गाणी लावून 40 श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच दिली. आम्ही सर्व श्रोते खूपच खुश आहोत आणि कार्यक्रमाच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढे लिहितात, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये देखील आम्हा सर्वांना संधी देता यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतरचे श्रोते आहेत आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ, शिवशंभो, शिया पिया, सोनम, प्रशांत राजपेंटर तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूर, सुशिला विलास दावणे कागल, संजिनी सुयोग कुलकर्णी कवठे महंकाळ, सुभाष मिंचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे येड्राव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड. तर हे लिहित आहेत, सप्रेम नमस्कार सादर करणारे ताई दादा यांना सादर प्रणाम. 23 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आवड बळीराजेची आणि रात्री 10 वाजता आपली आवड या कार्यक्रमातील सर्वच गीतं सद्यस्थितीवर आधारित अशी मधुर गीतं होती आणि ही सर्व गीतं धनश्री ताई यांनी ऐकवली यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर असंख्य श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच सुद्धा मिळाली. तेव्हा श्रोते हो, तुमचं इतकं भरभरून प्रेम आम्हाला मिळत आहे यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र पाठवणारे आपले श्रोते आहेत स्नेह जिवा रेडिओ श्रोता मित्र भक्ती प्रसाद, शोभा, संजय गवळी, गणेश नगर बांबोडे, कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशीचे. तर या पत्रात ते लिहितात, बालमित्रांसाठी असणारा कार्यक्रम बालसभा आम्हाला खूप आवडतो, त्यासोबतच सप्रेम नमस्कार हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. बालसभा कार्यक्रमात लहान मुलांच्या विश्वातील उत्कृष्ट कथन शैली खूपच प्रशंसनीय आणि स्तुत्य आहेत. असे उत्कृष्ट प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राला शतशः धन्यवाद. असे चांगले कार्यक्रम प्रसारित करत राहा अशी सदिच्छा त्यांनी आपल्याला व्यक्त केली. पुढचं पत्र पाठवणारे चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, बाबासो दुकानदार खुगे, राजू मिठारी, भालचंद्र खुगे, रवी ग्रुप चंदूरचे. हे लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होत असतात ते एक से बढकर एक आहेत. यामध्ये आवड बैराजेची हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो, त्यासोबतच वनिता मंडळ हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतो. एकंदरच सर्वच कार्यक्रमांच्या प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला जेवढी पत्र पाठवली या सर्व पत्रांचा आपल्या या कार्यक्रमात समावेश केलेला आहे. आता माझ्या हातातील पत्र संपलेले आहेत, मात्र श्रोते हो, तुमचं हे प्रेम असंच अखंड राहू दे, असेच कार्यक्रम ऐकत राहा आणि आम्हाला कार्यक्रमांबद्दल

अभिप्राय सूचना विनंती कळवत रहा पत्रांच्या माध्यमातून. आणि यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88.

0: तर आता वळणार आहोत ईमेलकडे.
1: तर कार्यक्रमातला हा पहिला ईमेल पाठवणारे आपले नियमित श्रोते सुधीर, सरोजनी, श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रंगरंगोली रसिक श्रोता, रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे. तर श्रोते हो यांनी दोन ईमेल आपल्याला पाठवलेले आहेत. पहिल्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, मानवी मनुष्याचं शरीर म्हणजे एक अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल, कारण मानवी शरीराची रचना तंतोतंत चालणारी अंतर्गत कार्यप्रणाली, जटिल पण सुस्थितीत चालणारी यंत्रणा, खरोखरच नैसर्गिक क्रियेला प्रणाम हा करावाच लागेल. रक्तवाहिन्या शरीरभर पसरलेल्या असतात. हात, पाय, डोळे, कान, नाक, हृदय असे भरपूर अवयव, तसंच मन. यामधील सर्वात महत्वपूर्ण आणि अनाकलनीय गूढ असणारा मेंदू हा अवयव. मेंदूचं संपूर्ण शरीरावर चाललेलं हायकमांड खरोखरच अप्रतिम. मानवी शरीरातील पचनसंस्था तर आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत खूप काही माहिती करून देणारी ठरली. या मुलाखतीतून शरीराच्या आणि मनाच्या सदृढतेसाठी नेमकं काय खावं, काय प्यावं, किती प्रमाणात खावे, एकूणच आहार विहार निहार कशा पद्धतीचा असावा याबद्दल आरोग्यदायी आणि उपयुक्त अशी माहिती कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून मिळाली. सांगली आकाशवाणी आम्हा रसिकांच्या पुढं वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं पक्वान जणू ठेवत असते. सर्वच कार्यक्रमरूपी ज्ञानमय भोजनावर आम्ही मनसोक्त ताव मारत असतो, पण तृप्तीची ढेकर कधी येतच नाही. शरीराला रोज जशी भूक लागते तशी सांगली आकाशवाणी परिवाराच्या परिवारात आणखीन ज्ञानमय भोजन करावं अशी वारंवार इच्छा देखील होत असते. आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्वपूर्ण आरोग्यदायी सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रम निर्मितीला सप्रेम नमस्कार, असं त्यांनी आपल्या पहिल्या ईमेलमध्ये लिहिलंय. दुसऱ्या ईमेलमध्ये ते लिहित आहेत, संपूर्ण जीवसृष्टी ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा पंचमहाभूतांपैकी महत्वपूर्ण असा हवा हवासा वाटणारा पाऊस, ज्याची सर्वच अतिशय आत्मीयतेनं आणि उत्कटतेनं डोळ्यात त्राण आणून वाट पाहत असतात. सृष्टीला, चराचराला, मनाला गारवा देणारा पाऊस, पावसावर विसंबून असणारे सृष्टीचक्र, अनाकलनीय आणि गूढ प्रक्रिया, उष्म्याने घामेघूम झालेल्या सृष्टीला, जीवांना, धरतीला आणि मनाला चिंब पावसानं गारवा प्राप्त होत असतो. थोडं विलंबानं का असेना, अशा सुखद पावसाचं आगमन दिमाखात झालं आणि सर्वत्र काहीसा हर्षोल्लास, पूर्ण गारवा निर्माण झाला. कोणत्याही ऋतूची चाहूल प्रथम सांगली आकाशवाणीला लागत असते आणि त्याचे इंद्रधनु दर्शन रंगरंगील्या कार्यक्रमातून घडत असते. आम्ही रसिक देखील याची प्रतीक्षा करत असतो. तो अशा वैविध्यपूर्ण सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटत असतो. असे ऋतुचक्र विलोभनीय, मनभावन आणि जीवनासाठी उत्साहवर्धक असतात. निसर्ग ऋतुचक्राप्रमाणे सांगली आकाशवाणीच्या कार्यक्रम प्रणालीला सप्रेम नमस्कार. तर श्रोते हो, असे हे दोन ईमेल आपल्याला या श्रोत्यांनी पाठवले होते. तर श्रोते हो, तुम्ही इतके छान ईमेल पाठवून आम्हाला अभिप्राय कळवलात यासाठी खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, यानंतरचा ईमेल पाठवणारे आपले श्रोते आहेत रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर तालुका हातकणंगले इथून, तसंच अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे मुक्काम पोस्ट येळगुडी इथून. ते लिहितात, आकाशवाणी सांगली केंद्रावरून मंगळवारी 30 जून आणि बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या दोन्ही कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी आनंदजी तसेच संगीतकार जतीन ललित यांच्या संगीत कारकिर्दीविषयी माहिती देत त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील अतिशय सुंदर, सुमधूर अशी जुनी आणि नवीन चित्रपट गीतं आम्हाला ऐकवली. कल्याणजी आनंदजी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज संगीतकार जोडी. त्यांनी अनेक नवोदित दिग्दर्शक, निर्माते, गायकांना संधी देऊन लोकप्रिय करण्यात मोलाची भूमिका बजावली. तर जतीन ललित बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय संगीतकार जोडी. त्यांनी 90च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली. दोन्ही कार्यक्रम बहारदार, सुमधूर, श्रवणीय असे होते. प्रसारणाबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचे तसंच रेडिओ सखी दीपा तेलंग आणि रेवा देवरस यांचे मनापासून आभार, धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिलं आहे. यानंतरचा ईमेल पाठवणारे श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी प्रसारित झालेला उद्योग जगत हा कार्यक्रम मनापासून आवडला. या कार्यक्रमामध्ये कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी दिलेली माहिती उपयुक्त वाटली. काही कामगार नोकरीत नियमित असतात तर काही अनियमित, काही जण तुटपुंजा पगारात काम करत असतात. अशा कामगारांना विविध कारणांमुळे ताण येत असतो. तो ताण कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम, त्यातून बाहेर कसं पडावं, याविषयी चारुदत्त कुलकर्णी यांनी विस्तृत अशी माहिती दिली. प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवले. वळूयात आपल्या कार्यक्रमातील शेवटच्या ईमेलकडे. आणि हे पाठवणारे आपले श्रोते आहेत हनुमंत शिंदे, ऋषिकेश शिंदे, शिरटे तालुका वाळवा इथून. ते लिहितात, शुक्रवार 3 जुलै रोजी पार्श्वगायक अमित कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त प्रसारित झालेला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम मनापासून आवडला. महान गायक किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट सदाबहार गाणी गायली आहेत. रोमांटिक गाण्यांपासून जोशपूर्ण गाण्यांपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांना आपल्या आवाजानं अजरामर केलं. त्यांची गीतं ऐकताना एक वेगळं समाधान मिळतं. गीतांची निवड देखील छान होती. संदीप दोरुगडे यांचं निवेदन प्रभावी होतं. प्रसारणाबद्दल धन्यवाद. तर श्रोते हो, आपण इतके सुंदर ईमेल पाठवून आम्हाला अभिप्राय कळवलात यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमातले ईमेल संपलेले आहेत, पण श्रोते हो, आपल्या आठवड्याभरातील सर्वच कार्यक्रम नियमितपणे ऐकत राहा आणि आम्हाला ईमेल करा. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com.

तेव्हा जरूर ईमेल करा. बऱ्याचदा श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात आपल्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. पण आत्ता मला धनश्री ताईला निरोप द्या. नमस्कार.

सप्रेम नमस्कार श्रोत्यांच्या पत्रोत्तरांवर आधारित साप्ताहिक कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता धनश्री केरीपाळे यांचा. सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: गणपतीची मनोहराची झुलूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: श्रोते हो, कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बन

धरायची आज दिनांक 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताची पाणी पातळी आहे 30 फूट 4 इंच. विसर्ग 31,036 क्युसेक इतका. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट आणि धोका पातळी 43 फूट. पाण्याखालील बंधारे आहेत 37. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सायंकाळचे 6:50 होत आहेत. आता जाणून घेणार आहोत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर म्हणजे ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिलांसंघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्झ वाहिनीवर आणि FM बँड 100.6 MHz वाहिनीवर आपण हे क्रिकेट वर्णन ऐकू शकाल. याच दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मात्र आकाशवाणी सांगली केंद्राचे दैनंदिन कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. त्यामध्ये संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम, आज या कार्यक्रमात चंद्रकांत गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीत सभेचा कार्यक्रम, यामध्ये पंडित कैलाशचंद शर्मा यांचं बासरीवादन आपण ऐकाल. हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसंच सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांची माहिती. उद्या आहे सोमवार, दिनांक 6 जुलै 2026. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:05 गिरवाणवाणी हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:10 प्रभात वंदन हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. उद्या 6:40 कृषीवार्ता या कार्यक्रमात वृक्ष लागवड याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. वाचकस्वर महेश इनामदार यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉ लीना बोरुडे यांनी दिलेली माहिती या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम, यामध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 आज दिनांक या अंतर्गत सुविचार आणि काही निवेदनं आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि पुन्हा रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. उद्या 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हास चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

पण ऐकू शकाल. श्रोते हो, उद्या सकाळी 9:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम साहित्य सौरभ. यामध्ये खरी श्रद्धा ही अंजली गोखले यांची कथा आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. उद्या सकाळी 9:30 युवा बिट्स हा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. उद्या सकाळी 10:15 संस्कृत वाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:40 आज का शब्द आज की सूची आणि त्यानंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात अत्तर क्षणांचा दरवळ, सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. दुपारी 1:00 हिंदीतून बातम्या. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. उद्या दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. 1:45 भावधारा. 1:55 आयसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. उद्या दुपारी 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ज्योती यादवार यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल. त्यानंतर दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. तर हे आहेत आमचे उद्या पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

आमची उद्याची सायंकालीन सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ललिताबाई जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली बंजारा गीतं आपण ऐकाल. 6:20 संस्कृतमधून बातम्या. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण केलं जाईल. त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम, यामध्ये मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉ विवेक वर्तक यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. उद्या रात्री 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. तसंच रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या रात्री 10:00 आपकी पसंद हा कार्यक्रम आणि रात्री 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात असरार अहमद यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग भोपाळी आपण ऐकू शकाल. आणि सभेच्या शेवटी रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: हवीच आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी,
0: पिझ्झा पार्टी.
2: येस,
0: चल तुझं कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
0: ऐकलं नाही?
2: नो शेअरिंग.
0: आरबीआय सांगते, जाणकारांना सतर्क राहा.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्था

0: सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली। कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला। बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे। क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले। ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत। ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले। ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत। रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला। खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली। अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला, यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे। पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला।
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रव

वाहतूक नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफिओलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वेयंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

0: किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 60 मीटर्स अर्थात 1251 kHz वर, FM बँड 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही बोलतो.

0: पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 7:10:25 झाली आहेत. श्रोते हो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कोल्हापूर यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार गडिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील निलजी येथील बंधाऱ्यावर पाणी आल्यानं बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मार्ग दुंडगे जरळी आणि संकेश्वर मार्गे सुरू आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कोल्हापूर यांच्याकडून आलेली ही माहिती आपण ऐकलीत.
2: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या 1 आणि 3 सोमवारी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239° 60 मीटर अर्थात 1251 KHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: उद्या सकाळी 10:15 आपण ऐकणार आहात कार्यक्रम संस्कृतवाणी. उद्या या कार्यक्रमात संस्कृत भाषेतील छंद आणि सुक्ती या विषयावर मानसी पुजारी यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत मुक्सित मुजावर. तेव्हा जरूर ऐका संस्कृतवाणी हा कार्यक्रम उद्या सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7:15 वाजतायत. श्रोते होता वृत्त विशेष. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर आज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. हे क्रिकेट वर्णन आमच्या मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वाहिनीवर आणि FM बँड 100.6 मेगा हर्ट्स वाहिनीवर सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. या दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मात्र आकाशवाणी सांगली केंद्राचे दैनंदिन कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील. आता ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण हे विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादी जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्या स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह

0: रिव्हिजन होते आहे त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे, कारण जो संविधानातील जे कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय, तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर्स पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एफआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एफआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना, त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती, कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम, एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये जो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचा, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्र प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झालेला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर ह्या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे ही बरोबर आहे की सांगा.

0: आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात. आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार. एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही. कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला. प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल. ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील आत्ता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा होत झालेला आहे. तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे. अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत. कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांनी चांगली माहिती दिली तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

असं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

तन मन धनाने गुरुसेवा करावी. गुरुसेवेशी अंगचोरी दृष्टी न पडो तयावरी. आता जाता जाता मला असं वाटतं गुरुसेवेबद्दल की माझ्या शरीराचे भस्म त्या मातीत मिसळावे की जिथे ज्या मातीमध्ये माझ्या श्रीगुरूंची पावले उमटत असतील. माझ्या शरीराचा पाण्याचा अंश म्हणजेच माझ्या शरीराचा जलांश त्या पाण्यामध्ये मिसळावा की ज्या पाण्याने माझे श्रीगुरु स्नान करत असतील. माझ्या शरीरातील तेज त्या तेजरूप दीपामध्ये मिळवावे की ज्या दीपाने माझं संपूर्ण गुरुकुल माझं संपूर्ण गुरुमंदिर उजळून निघेल. नंबर 3 सत्संग. सत्संगामुळे देवाची प्राप्ती होते.

जयासी वाटे देव पाहावा तेने सत्संग करावा, सत्संगाविन देवादी देव पाविजेत नाही। आणि नंबर चारचं साधन आहे जे सर्वात सोपं सर्वात सुलभ, त्याचं नाव आहे नाममंत्र। आणि हे नाममंत्राचं साधन जन्मोजन्मीची पापे जाळण्याचं काम करतं। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची। संत विरळाच आहेत असं मगाशी मी तुम्हाला बोललो होतो, त्याबद्दल एक सुभाषित आहे, शैले शैलीन माणिक्यम, शैले शैलीन माणिक्यम, मौक्तिकम न गजे गजे, साधो नाही सर्वत्रम, चंदनम ना वने वने। खाणी खूप आहेत, पण प्रत्येक खाणीमध्ये माणिक मिळतंच असं नाही, एखाद्याच खाणीमध्ये माणिक मिळतं। हत्ती खूप आहेत, पण प्रत्येक हत्तीच्या गंडसलामध्ये मोती मिळत नाहीत, एखाद्याच हत्तीच्या गंडसलामध्ये मोती मिळतात। जंगलं खूप आहेत, पण प्रत्येक जंगलामध्ये चंदन मिळतंच असं नाही, तर एखाद्याच जंगलामध्ये चंदन मिळतं। तसं जन खूप आहेत, लोक खूप आहेत, पण या खूप लोकांच्यामधून एखादा विरळाच संत भेटतो, एखादाच सद्गुरू भेटतो, आणि अख्ख्या जगाचं कल्याण करण्यासाठी त्याचा ध्यास आयुष्यभर तो जीवाला जपतो। आणि त्यामुळे मी सांगतो की आपल्या जीवाला अगोदर सद्गुरूचा ध्यास लागला की भगवंत आपल्या जीवावर कृपा करतो आणि आपल्याला सद्गुरू मिळतो। आंब्याला पाड लागला म्हणजे आंबा पोपटाकडे जात नाही, तर पोपट आंब्याकडे जातो। तसा सद्गुरू या प्रेमळ भक्ताकडे येतो, पण त्यासाठी आपण भक्तीमध्ये परिपक्व झालं पाहिजे, त्यासाठी आपल्या जीवाला सद्गुरूचा ध्यास लागला पाहिजे, जसा देवाचा ध्यास आणि सद्गुरूचा ध्यास स्वामी विवेकानंदांना लागला होता। विवेकानंदांना देवाबद्दलची जिज्ञासा इतकी होती की त्यांना सतत 3 प्रश्न पडायचे, भेटतील त्यांना ते 3 प्रश्न विचारायचे। माझा पहिला प्रश्न असा आहे की या जगामध्ये देव आहे का? माझा 2 नंबरचा प्रश्न असा आहे की जर या जगामध्ये देव आहे तर तो तुम्ही पाहिलेला आहे का? जर तो तुम्ही देव पाहिला असाल तर त्याच देवाचं दर्शन तुम्ही मला करून द्याल का? आता बहुतांशी जे गुरु असायचे त्या पहिल्या प्रश्नाला हो म्हणून सांगायचे, ज्यावेळी विवेकानंद विचारायचे की बाबा रे या जगामध्ये देव आहे का, सगळेच म्हणजे हो जगामध्ये देव आहे, सगळे मानाडोल व्हायचे। ठीक आहे, जर जगामध्ये देव आहेच ना, तर तो असणारा देव तुम्ही पाहिलेला आहे का? मग मात्र काही लोक काढता पाय घ्यायचे, काही लोक म्हणायचे हो पाहिलेला आहे। मग तिसरा प्रश्न ज्यावेळी विवेकानंदजी विचारायचे की बाबा रे जगामध्ये जो देव तुम्ही पाहिला त्याच देवाचं दर्शन तुम्ही मला करून द्याल का? यावेळी मात्र काय काय अडखळायचे, काय थांबायचे, काय नाही म्हणायचे। आणि एक दिवस स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये रामकृष्ण परमहंसजी आले। विवेकानंद म्हणले आता एवढं पाहिले, बघू एवढा प्रयोग करून, म्हणून त्यांच्याकडे गेले। म्हणले परमहंसजी गुरुवर य माझे 3 प्रश्न आहेत, विचारू। म्हणले विचार। माझा पहिला प्रश्न असा आहे की या जगामध्ये देव आहे का? परमहंसजी शांतपणे स्तब्धपणे स्मित हास्य करत बोलले हो म्हणले जगामध्ये देव आहे, अवश्य जगामध्ये देव आहे। जर जगामध्ये देव आहेच तर तो देव तुम्ही पाहिलेला आहे? पुन्हा शांतपणे स्मित हास्य करत परमहंसजी बोलले हो म्हणले जगामध्ये असणारा देव मी सुद्धा पाहिलेला आहे। आता म्हणले हे तरी कळलं, आता बघू शेवटचा प्रश्न म्हणले काय म्हणतात बघूया, म्हणून भीतभीत तिसरा प्रश्न विचारला विवेकानंदांनी। म्हणले जर हा देव आहेच ना तर त्या देवाचं दर्शन तुम्ही मला देऊ शकाल? अवश्य का नाही, तुलाही मी ते दर्शन देऊ शकतो। आणि धाडकन विवेकानंदांनी स्वामीजींच्या पायावर आपलं मस्तक टेकवलं। म्हणून तुकबारे सांगतात सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। आणि एकदा विवेकानंद आणि पुढे जाऊन विवेकानंदजी बोलून गेले की ज्याला

देव पाहायचा असेल, ज्यांना मोक्ष पाहिजे असेल, ज्यांना भक्ती करायची असेल, त्यानं केवळ भारत देशामध्ये जन्म घ्यावा, केवळ भारत देशामध्ये. का? तर ही संतांची भूमी आहे, ही देवदेवतांची भूमी आहे. तुम्हाला सांगतो, शिष्य असा असावा की गुरु सर्वस्व देणारा असावा, तसेच गुरु असा असावा की शिष्याकडून काही न घेणारा गुरु असावा. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कुछ भी न ले. असं कबीरजी सांगतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एकदा छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या भेटीला गेले आणि त्यांची भेट पण झाली. भेट झाल्यानंतर रामदास स्वामींच्या अंगातलं वैराग्य पाहिलं आणि त्यांच्या ज्ञानानं शिवबा भारावून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रेमापोटी आपलं अख्खं राज्य स्वामीजींच्या झोळीत टाकलं, पण स्वामीजींनी ते नाही स्वीकारलं. या उलट स्वामीजींनी उपदेश केला की हे राज्य स्त्रीचं आहे म्हणून चालवा, हे राज्य रामाचं आहे म्हणून चालवा. म्हणून छत्रपती नेहमी बोलायचं की हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे, हे राज्य चालवं ही स्त्रींची इच्छा आहे. एवढंच काय, अहो एकलव्य द्रोणाचार्यांच्या मातेच्या पुतळ्यावर विश्वास ठेवून धनुर्विद्या शिकला. नुसता शिकला नव्हे तर तो एक महान धनुर्धर झाला. केवढंही गुरुचं थोरपण. आता मी बऱ्याच वेळा बघतो काही लोक शंका विचारतात. काय शंका विचारतात? जर नाम खरोखर तारक आहे तर मग जीवनामध्ये गुरुची गरजच काय? त्यावेळी आम्ही सांगतो की डोळे आपलेच आहेत. आता जरी डोळे आपलेच असले तरी सूर्य प्रकाश याशिवाय दिसत नाही, जमिनीला वापसा पण चांगला आहे, पण जाणकारने पेरणी केल्याशिवाय पीक नाही. त्याप्रमाणे सद्गुरू असल्याशिवाय आपणास निज सुख मिळत नाही, सद्गुरू असल्याशिवाय आपल्याला निज वस्तूची प्राप्ती होत नाही. आता बरेच वेळा आम्ही म्हणतो की संसारात संसार करू नये, किंवा संसारात कमी लक्ष असावं, संसारात अडकू नये, संसाराबद्दल आसक्ती असू नये. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्या सद्गुरूची आपल्यावर कृपा व्हावी लागेल. एकदा एक माणूस बोलला की बाबा रे, मी हत्ती पाहिला पण मला मी पाहिलेला हत्ती मला कुत्र्याच्या पिल्ला एवढा दिसला. लोक म्हणले कसं शक्य आहे, बावळटासारखं बोलतोयस, कुत्र्याच्या पिला? हो म्हणले, कुत्र्याच्या पिलावर हत्ती पाहिला. कसं शक्य आहे? अहो म्हणले, मी डोंगरावरनं पाहिला आणि डोंगरावरनं हत्ती पाहिल्यामुळं मला कुत्र्याच्या पिला एवढा दिसला. आता डोंगरावरून जर एखादा हत्ती पाहिला तर कुत्र्याच्या पिला एवढं दिसणार? म्हणजे तो उंचावर गेला आणि हत्ती खाली. तसं आपण ज्यावेळी परमार्थामध्ये उंच जाऊ, अध्यात्मामध्ये उंच जाऊ, त्यावेळी आपल्याला त्या हत्तीसारखा संसार पण छोटा दिसेल. देव पाहावो, देव पाहावो, उंचपदी उभा राहो. देव पाहावो, देव पाहावो, उंचपदी उभा राहो. आणि यासाठी आपल्याकडं प्रेमाची दृष्टी देण्याचं काम आपला सद्गुरू करतो, की ज्या प्रेमाच्या दृष्टीमुळं अख्खं जग आपल्याला प्रेमरूप दिसतं, विष्णुमय

वेळचा एक प्रसंग आहे. राजसूय यज्ञामध्ये अशी एक घटना घडली. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की दुर्योधना, या यज्ञासाठी एका चांगल्या माणसाची गरज आहे, तुला 2 दिवसाची मुदत देतो, जा आणि एक चांगला माणूस शोधून आण. दुर्योधन 2 दिवस नव्हे 1 आठवडा फिरला आणि येऊन देवाला सांगितलं की देवा, या जगामध्ये चांगला माणूस कुठेही नाही. पण अर्जुनाला सांगितलं भगवंताने की अर्जुना, याच यज्ञासाठी एका वाईट माणसाची गरज आहे, याच यज्ञासाठी एका खल माणसाची गरज आहे, याच यज्ञासाठी एका दुष्ट माणसाची गरज आहे, तेव्हा तुलाही 2 दिवसाची मुदत देतो, जा आणि एक वाईट माणूस घेऊन ये. अर्जुन गेला, आठवडाभर फिरला आणि आठवडाभर फिरून परत आला देवाकडं आणि सांगितलं, देवा का आमची पामराची परीक्षा बघता, अहो अख्खं दुनिया फिरून आलो, अख्खं जग फिरलो, पण या जगामध्ये मला वाईट माणूस कुठंही दिसला नाही. याला म्हणतात भगवंताचा आपल्यावर असणारं प्रेम. जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली नजरच जर चांगली असेल, आपली नजरच जर पवित्र असेल, तर अख्खं जग आपल्याला पवित्र दिसतं. आणि हेच नजर चांगली देण्याचं काम आपला सद्गुरू करतो. एकदा काय झालं, चोरांची सभा भरली. आता चोरांच्या सभेमध्ये असं ठरलं की काही चोर म्हणायचे की मारून आपण चोरी करायची, लोकांना मारायचं, मारझोड करायची आणि चोरी करायची. पण काय चोरांनी ते मान्य नव्हतं, म्हणजे आपण चोरी करू पण लोकांना न मारता चोरी करू. आता जे 2 गट होते, दोन्ही गटांचा हेतू एकच होता की चोरी करणं हे होतंच, फक्त त्यामध्ये बदल असा होता की मारणं किंवा न मारणं. पण अंतिम त्यांचं ध्येय काय, चोरी करणं हे त्यांचं ध्येय सत्यच. तसं आपल्या लोकांचं काय झालं.

संसार करणं हे ध्येय पक्कं, त्या चोऱ्यांच्यासारखं थोडंसं मग परमार्थ करू न करू, मारू न मारू, असा करत करत आपला संसार चालला आहे, त्यामुळं आपल्याला सुख मिळत नाही. आणि हे सुख आपल्याला त्यावेळी मिळेल ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये खरोखर सद्गुरू येईल. तुम्हाला मागाशी मी सांगितलं की प्रामाणिकपणा असल्याशिवाय परमार्थ आपला फलद्रूप होत नाही, कारण कलियुगामध्ये लांडी लबाडी इतकीच चालू आहे, इतकीच चालू आहे की प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहतोय. आणि हा जर स्वार्थ असेल तर प्रपंचामध्ये असणारा स्वार्थ परमार्थामध्ये येण्याची शक्यता असते, आणि प्रपंचामधला स्वार्थ परमार्थामध्ये आला की परमार्थामध्ये बेसळ झाली, शुद्ध परमार्थ राहत नाही. आणि जिथं शुद्ध परमार्थ राहत नाही तिथं भगवंत येत नाही, जिथं भगवंत येत नाही तिथं सद्गुरू पण कृपा करत नाही. कारण म्हणतात ना, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. आपल्या अंतकरणामध्ये आपल्या सद्गुरूला बघा, कारण जे आपल्यामध्ये आहे तेच जगामध्ये आहे. आपण आपल्यातलं जर सोडलं, आपण आपल्यातलं जर विसरलो आणि ते जर जगामध्ये शोधायचा आपण प्रयत्न करत बसलो, मला वाटते किती तरी पिढ्या जातील. पण किती जरी पिढ्या गेल्या तर आपल्याला जे नाहीच ते मिळू शकत नाही, कारण आतमध्ये आहे. आणि आतमध्ये जे निज वस्तू आहे, आतमध्ये जे आहे ते शोधून देण्याचं काम केवळ सद्गुरू करतो. आता सद्गुरूबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आणि हीच सगळी किमिया, हीच सगळी सद्गुरूची जादू, हा सगळा सद्गुरूचा खटाटोप, ही सद्गुरूची कृपा माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्यावर झाली, कारण त्या सद्गुरूच्या कृपेला माऊली ज्ञानेश्वर महाराज पात्र झाले. कारण त्यांना एकच माहीत होतं, जे जे माझ्या जीवनामध्ये माझा सद्गुरू सांगतोय, सद्गुरूचा प्रत्येक शब्द ना शब्द हा माझा परावलीचा शब्द आहे, आणि हा माझा परावलीचा असणारा शब्द माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या सद्गुरूच्या शब्दामध्ये आहे. म्हणून माऊली बोलली, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरिण तिन्ही लोक. मंडळी हो, तुम्हाला मगाशी मी बोललो की मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. हो, प्रपंच करायचा पण लोणच्या पुरता करायचा. जेवणामध्ये लोणचं किती असतं? एखादी फोड, एखादीच फोड लोणच्याची चव भरण्याचं काम करते. तसं आपण संसार लोणच्याच्या फोडी एवढा करूया, आणि परमार्थ मात्र खूप मोठा करूया, खूप मोठा करूया, करूया म्हणून सुद्धा होत नाही. हे करण्यासाठी केवळ आणि केवळ सद्गुरूची कृपा पाहिजे. तर न ठीक आहे पाण्यामध्ये, पण भोपळा पाहिजे. पुस्तक वाचून पोहणारे काही कमी आहेत का? पुस्तक तरता आणि पोहणारा बुडतो. पण सद्गुरू तसा नाही. सद्गुरू आपला शिष्याला असं तरवतो की त्याला हे कळत नाही की मला पोहायला पाठीमागं कधी काळ येतच नव्हतं, हे पण त्याला आठवत नाही. तो जन्मजात पोहणारा आहे की काय, तो पट्टीचा पोहणारा आहे की काय, असं त्याला वाटू लागतं. पण त्याला हे त्यावेळी हे नाही वाटत की ही सारी किमिया, ही सारी कृपा माझ्या सद्गुरूची आहे. हे जे मला मिळालेलं धन आहे, निज धन आहे, ते केवळ माझ्या सद्गुरूने मिळालेलं आहे. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्तु

चंद्रकांत दत्तात्रय गायकवाड यांनी सादर केलेलं प्रवचन आपण ऐकलं. बराय मंडळी, आपल्या आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची वेळसुद्धा आता इथं संपत आली आहे. तेव्हा आजचा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. रात्रीचे 8 वाजतायत.

आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित

पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत.

0: आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT वरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून या संदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: उलट टांगलं
1: असं का?
0: अहो काय सांगायचं,
1: काय सांगताय?
0: पगार झाला कमी आणि महागाई झाली जास्त
1: जास्त,
0: आणि म्हणून म्हणायचंय,
1: काय म्हणायचंय,
0: कधी नव्हतं आलं, कधी नव्हतं आलं.

बालमित्रांनो, आपल्या भारतात सर्व धर्म, संप्रदाय, सण आणि उत्सव अगदी उत्साहानं साजरा करतात. त्याचप्रमाणे इतर देशात सुद्धा असे सण आणि उत्सव साजरे केले जातात. बालमित्रांनो, 7 जुलै रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो. आपण त्या चॉकलेट डे विषयी बोलूया. चॉकलेटचा इतिहास 4000 वर्ष जुना आहे. चॉकलेट कोकोपासून बनवलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की त्याचा शोध प्रथम अमेरिकेमध्ये लागला, कारण कोकोचं झाड पहिल्यांदा अमेरिकेच्या जंगलात सापडलं. जगातील 70% कोकोचा पुरवठा एकट्या आफ्रिकेमधून होतो. चॉकलेटच्या शोधाची कहाणी सुद्धा बालमित्रांनो खूप रंजक आहे. इसवी सन 1528 मध्ये स्पेनने मेक्सिकोला जोडलं गेलं. त्यासोबत तिथल्या राजानं मेक्सिकोहून स्पेनमध्ये कोकोच्या बिया आणि साहित्य आणलं. स्पेनमधील लोकांना कोको इतका आवडला की तिथल्या लोकांचं आवडतं पेयच बनलं. अमेरिकेच्या भूमीवर चॉकलेटची सुरुवात झाली. वेळोवेळी बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल

झाले. आज विकलं जाणारं चॉकलेट चवीला खूपच चांगलं आहे. सुरुवातीच्या काळात त्याच्या चवीमध्ये थोडासा तिखटपणा होता. वास्तविक अमेरिकन लोक ते तयार करण्यासाठी कोकोनच्या बियासोबत काही मसाले आणि मिरच्या बारीक करत असत, त्यामुळं त्याची चव तिखट होती. 1875 डॅनियर पीटर आणि हेनरी नेसल यांनी दूध गोठवून चॉकलेट बनवलं. त्यानंतर पुन्हा 1879 स्वित्झर्लंडमधील रुफाल्ड यांनी एका मशीनचा शोध लावला. त्यामुळं चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंगची सर्व सिस्टीमच बदलली. दिवसेंदिवस चॉकलेटचं स्वरूप बदलत गेलं. त्याचं वेस्टर्न आकर्षक होऊ लागलं. आकार वेगवेगळ्या आकर्षक स्वरूपात दिसू लागलं. आज तर आपल्याकडे कॅडबरी चॉकलेट्स अत्यंत लोकप्रिय आहेत. चॉकलेटच्या या ब्रँड्स आपण आवर्जून खाता, होय की नाही बालमित्रांनो? तेव्हा कार्यक्रमात पण ऐकूया हे चॉकलेटचं गाणं.

बालमित्रांनो, अवकाशाची गुपितं या कार्यक्रमामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत जागतिक लघुग्रह दिवसाबद्दल. 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा केला जातो. बालमित्रांनो, मागील भागात अवकाश प्रवास आणि मोहिमांची माहिती आपण घेतली. आता अवकाश प्रवास आणि मोहिमा यांची काय आवश्यकता आपल्याला असणार आहे, या प्रवासातून आपल्याला काय साध्य करायचं आहे हे जाणून घेऊया. मानवी मन अवकाशाला आणि या विश्वाला समजून घेण्यासाठी निरंतर काम करत आहे. या विश्वाला समजून घेण्याच्या या निरंतर प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे अवकाश प्रवासाचा टप्पा. आता मानवानं अवकाशाला मानवी वसाहत करण्याचं ध्येय साध्य करण्याचं ठरवलं आहे. मानवी बुद्धीला हे खूप मोठं आव्हान आहे. बालमित्रांनो, अवकाश प्रवास आणि दुसऱ्या जागी वसाहत करण्याचे अजून एक महत्त्वाचं कारण आहे. बालमित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या विश्वात फक्त पृथ्वी या ग्रह

यावर जीवन आहे आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कशापासून धोका आहे आपल्या या जीवनाला, या ग्रहांना? मानवानं स्वतः केलेल्या विध्वंस या ग्रहाला नष्ट करू शकतो. सोबतच अवकाशातून धोका आहे आणि मुलांनो हा धोका आहे लघुग्रहांचा, अवकाशातील दगडधोंड्यांचा. बालमित्रांनो, मागील भागात आपण कार्ल सेगन यांचे विचार ऐकले. मुलांनो, तुम्ही लोणार सरोवर, डायनासोर याबद्दल नक्कीच ऐकलं आहे, हो ना? 1998 पृथ्वीवर लघुग्रह किंवा धूमकेतू आदळण्याबद्दलचं प्रसिद्ध ब्लॉकबस्टर चित्रपट. आर्मागेडॉन आणि डीप इम्पॅक्ट हेही तुम्ही पाहिलं आहे, हो ना? या सर्वांच्यामध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे लघुग्रह. लघुग्रह म्हणजे ॲस्टेराइट. सूर्यमाला तयार होताना त्याच्यापासून मोठे ग्रह तयार होऊ शकले नाहीत आणि असे उर्वरित राहिलेले असंख्य छोटे मोठे दगडधोंडे अश्नी एका ठराविक कक्षेतून सूर्याच्या भोवती फेरी मारत असतात. प्रत्येक लघुग्रह हा आकाराने वेगवेगळा आहे. ज्ञात असलेला सर्वात मोठा लघुग्रह म्हणजे सेरेस, जो 940 किलोमीटर इतका मोठा आहे. सर्वात लहान लघुग्रह हा 2015 TC-25 हा असून तो फक्त 6 फूट लांब आहे, जो पृथ्वीच्या जवळून 2015 रोजी गेला. अगदी आत्ता म्हणजे 27 जून 2026 रोजी 1997 NC-1 नावाचा एक मोठा किलोमीटर रुंद लघुग्रह पृथ्वीच्या जवळून साधारण 26 लाख किलोमीटर अंतरावरून गेला. तर आत्तापर्यंत माहीत असलेल्यात पृथ्वीवर न आदळता सर्वात जवळून गेलेला लघुग्रह 2025 UC-11 हा होता, जो मागील वर्षी 30 ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 230 किलोमीटर उंचीवरून गेला. आगामी काळात मोठ्या खगोलीय वस्तूंमध्ये लघुग्रह ॲपोफिस हा 13 एप्रिल 2029 रोजी पृथ्वीच्या 32,000 किलोमीटर अंतरावरून जाऊ शकतो. यावरून आपल्या लक्षात येईल की अवकाशातील या धोकांच्यापासून आपण अजून सुरक्षित नाही. बालमित्रांनो, त्यामुळेच या विषयासंबंधी पृथ्वी लोकांना माहिती देण्यासाठी लघुग्रहाचे सूर्यमालेमध्ये काय स्थान आहे हे ओळखण्यासाठी व त्यापासून होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक लघुग्रह दिन साजरा करण्यात येतो. अनेकदा लोक अवकाशात चमकून जाणाऱ्या प्रकाश रेषेला तुटता तारा असं म्हणतात. प्रत्यक्षात तो तारा नसतो. जेव्हा एखादा लघुग्रह, छोटा दगड, अवकाशातील धुळीचा कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील घर्षणामुळे तो तापतो आणि चमकू लागतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या या दृश्याला आपण उल्का पडणं किंवा तुटता तारा असं म्हणतो. बहुतेक उल्का वातावरणातच जळून नष्ट होतात, मात्र काही वेळा त्याचा आकार मोठा असल्यास ते पृथ्वीवर आदळू शकतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान घडवू शकतात. याच धोक्याची जाणीव करून देणारी घटना 30 जून 1908 रोजी घडली होती. रशियामध्ये सायबेरियाच्या दुर्गम भागात तुंगुस्का नदी परिसरात त्या दिवशी अचानक एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज शेकडो किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. अवकाशात तेजस्वी प्रकाशाचा गोळा दिसला आणि काही क्षणात संपूर्ण परिसर हादरून गेला. नंतर संशोधनातून अशी माहिती कळाली की पृथ्वीच्या दिशेने आलेल्या एका विशाल लघुग्रहानं वातावरणात प्रवेश केला होता. नासाच्या अंदाजानुसार हा लघुग्रह सुमारे 33,500 मैल प्रति तासात वेगानं पृथ्वीकडे झेपावत होता. वातावरणात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि दाबामुळे

पोहोचण्यापूर्वीच 5 ते 10 किलोमीटरवर हवेत फुटला. हवेतल्या या स्फोटाने जी शॉक वेव्ह निर्माण केली ती 2500 चौरस किलोमीटरचा परिसर अक्षरशः सपाट करून टाकला. या स्फोटानं इतकी ऊर्जा निर्माण केली की अंदाजे 185 हिरोशिमा अणुबॉम्बच्या शक्ती इतकी मानली जातं. या स्फोटाचा परिणाम अत्यंत भयंकर होता. जवळपास 2200 चौरस किलोमीटर क्षेत्रातील कोट्यवधी झाडं क्षणार्धात नष्ट झाली. सुदैवानं हा प्रदेश विरळ लोकवस्तीचा असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये मानवी जीवितहानी झाली नाही. परंतु ही घटना एखाद्या मोठ्या शहरावर घडली असती तर इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तीपैकी एक म्हणून तिची नोंद झाली असती. तुंगुष्का अश्नी ही पृथ्वीच्या नजीकच्या काळात अवकाशातून आलेली सर्वात मोठी नैसर्गिक वस्तू आहे. या तुंगुष्का घटनेच्या स्मरणार्थ 30 जून हा दिवस जागतिक लघुग्रह दिवस म्हणून पाळण्याचं ठरलं. तुंगुष्का घटनेनं मानवजातीला एक महत्त्वाचा संदेश दिला. पृथ्वीवरील जीवनाला सर्वात मोठा धोका कदाचित सभोवतालच्या वातावरणात नसेल, कधीकधी तो लाखो किलोमीटर दूर अंतराळातही लपलेला असू शकतो. त्यामुळं वैज्ञानिकांनी लघुग्रहाचा अभ्यास अधिक गंभीरपणे सुरू केला. आज मोठ्या दुर्बिणी, हजारो शास्त्रज्ञ आणि शेकडो सर्वसामान्य लोकही लघुग्रहाचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. आधुनिक संशोधन आणि अभियांत्रिकीच्या मदतीनं गेल्या काही वर्षात विज्ञानाने या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. पृथ्वीला संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या लघुग्रहांचा शोध घेण्याबरोबर त्याचा मार्ग बदलण्याचे प्रयोगही यशस्वीपणे करण्यात आले आहेत. अशा मोठ्या अश्नी आणि उल्कापाताची अजून 2 उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील लोणार सरोवर आणि मेक्सिकोतील चीक सुलूप विवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं जागतिक प्रसिद्ध आणि अद्वितीय उल्कापातामुळं तयार झालेलं सरोवर आहे. हे विवर बेसॉल्ट खडकात तयार झालेलं जागतिक एकमेव हायपर व्हेलोसिटी आघाती विवर आहे. बालमित्रांनो, 66 दशलक्ष वर्षापूर्वी आजच्या मेक्सिको भागावर आदळलेल्या उल्कांमुळे डायनासोर नामशेष झाले आणि या धडकेमुळे जगभर वणवे, सुनामी आणि सूर्यप्रकाश रोखणारा अगाध हिवाळा निर्माण झाला. त्यामुळं अन्नसाखळी कोलमडली आणि 70% जास्त प्रजाती नामशेष झाल्या. आजच्या काळात जर असा विनाशकारी उल्कापात झाला तर पृथ्वीवरील हे जीवन वाचण्याची संधी खूप कमी आहे. त्यामुळं अवकाशातील असे लघुग्रह शोधणं, त्याचं संशोधन करणं आणि त्याच्या मार्गात होणारे बदल नोंदवणं आणि जर हे पृथ्वीच्या मार्गात येण्याची संभाव्यता असेल तर त्याचे मार्ग बदलण्याचा प्रयत्न करणं मानवी हातात आहे. बालमित्रांनो, या अथांग विश्वाचा अभ्यास मानव करत आहे. अवकाशातील अब्जावधी तारकामध्ये फक्त सूर्यमालेत आपल्या या छोट्या ग्रहावरती जीवन आहे आणि या जीवसृष्टीमध्ये मानव हा एक छोटा घटक आहे. त्यामुळं आपल्यासोबत सर्व जीवसृष्टीचे संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. बालमित्रांनो, आता वळूया आजच्या प्रश्न उत्तरांकडं. आधुनिक दुर्बिणीद्वारे शास्त्रज्ञ अवकाशाचा अभ्यास करत आहेत आणि तुम्हाला माहिती शोधायची आहे अशाच एका खूपच प्रसिद्ध अशा दुर्बिणीची, जिनं मानवाला गेली 30 वर्ष विश्वाचं हे अद्भुत दर्शन घडवलं आहे. मुलांनो, याचं उत्तर आपण पुढील भागात पाहणार आहोत.

बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून मला अदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या 9 न्यूज ॲट 9 ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 3:45 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीत सभा. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, त्यामध्ये ठीक 8:45 समाचार संध्या.

श्रोतेहो, रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद होत आहेत. तुम्ही मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रेडिओ सेट DRM आणि DTHवर ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाचा अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकत आहात. हे वर्णन सामना संपेपर्यंत प्रसारित होणार आहे. त्यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम हे DTH उपग्रह वाहिनीवरूनही प्रक्षेपित करण्यात येतील.

कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला। कमाल तापमानाची नोंद दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस। किमान तापमान कुलाबा इथे 24, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता दोनही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 93%। पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत 51.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 88.4 मिलीमीटर इतकी झाली। हवामानाचा अंदाज। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अधूनमधून

4 दशांश मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर अधूनमधून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने सोसाटेचे वारे वाहण्याचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26 किमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. तसंच 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये कर्नाटक, गोवा, केरळम, कोकण किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोते हो, आपण मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे यांनी रचलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि स्वतः गायलेलं हे गीत.

मध्यम लहरी 239.61 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:28 आणि 16 सेकंद झाली आहेत. आमच्या या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता इथं समाप्त होत आहेत. पुन्हा भेटू आमच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:50 तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.